ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: हा
1: महड गाव अति महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागा

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
2: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
3: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
4: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत जाणून घेत असतो आपण अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि पुढे मार्गक्रमण करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करत असतात आणि एक यशाचा मार्ग त्यांनी अवलंबलेला असतो आणि हा मार्गच म्हणजे आपल्यासाठी एक इन्स्पिरेशन असतो। याच दृष्टिकोनातून आपण अशा सर्व विद्यार्थ्यांचा हा जो प्रवास आहे तो जाणून घेत असतो तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये। आज आपण अशाच पद्धतीनं आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे धनराज पाटील याला। तो 2016 मेकॅनिकल ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पासआउट विद्यार्थी आहे। सध्या बाणेर पुणे येथे NSDL या कंपनीमध्ये ई गव्हर्नन्स ही कंपनी आहे, या कंपनीमध्ये आता सध्या तो कार्यरत आहे। मूळता राहणारा तो ककासपूर तालुका धाराशिव येथील आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत त्याचा हा सर्व जीवन प्रवास। धनराज, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
5: फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू।
4: आता जसं की 2016 पासआउट राईट म्हणल्यानंतर आता 2024 चालू आहे, 8 वर्ष झालेली आहेत। मग 8 वर्षानंतर पहिल्यांदाच ह्याच्यामध्ये तेरणा कॉलेजमध्ये आला की अगोदर आलो?
5: अगोदर 1-2 वर्ष आलेलो आहे त्याच्यामध्ये, म्हणजे बेसिक आपलं मार्कशीट लेणं घेण्यासाठी किंवा असंच काम पडल्यानंतरच आलेलो आहे आणि आता फायनल डिग्री सर्टिफिकेट एका कंपनीमध्ये लागायचं होतं, सो त्याच्यासाठी आता आलो होतो।
4: आता परत 8 वर्षानंतर परत कॉलेजमध्ये आल्यानंतर किंवा ह्या कॅम्पसमध्ये आल्यानंतर काय आठवणी काय ताज्या होतात?
5: हो, आठवणी तर कॉलेजबद्दल खूप जोडलेल्या आहेत आणि कॉलेजचं एवढं स्ट्रक्चर चेंज पाहून म्हणजे खूपच आनंद होतोय। आमच्या वेळेस म्हणजे थोडंफार हे होतं पण आता कॉलेजमध्ये खूप ड्रास्टिक चेंज झालेला आहे। मीन्स स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटी असेल, कॉलेजचं कॅम्पस असेल, बऱ्याच ॲक्टिव्हिटी म्हणजे खूप चेंजेस झालेले आहेत।
4: बरं, तरी 2016 विषय म्हणजे तू साधारणतः 2012 ऍडमिशन घेतलेला असणार, 2012-16 हे 4 वर्षाचा कालावधी कसा होता मग तुझा आणि तू तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड कशी केली की तुला इंजिनिअरिंग इतिहास करायचा?
5: त्यावेळेस 2012-12 झाल्यानंतर माझा एक भाऊ होता इथे शरद पाटील म्हणून, तो 2009 पासआउट होता मेकॅनिकलमध्ये, सो त्यांनी प्रेफर केलं की आहे बेस्ट कॉलेज, स्टाफ चांगला आहे, बाहेर दुसरीकडे जाण्यापेक्षा म्हणजे जालना म्हणजे आउट ऑफ डिस्ट्रिक्ट जाण्यापेक्षा इथे उस्मानाबादमध्ये तेरणा कॉलेज चांगलं आहे, तर त्यांनी प्रेफर केल्यानंतर मी इथे ॲडमिशन घेतलं।
4: अच्छा, बर, ज्यावेळेस मग तू 2012 इथे ॲडमिशन घेतलं, पुढचे 4 वर्ष होतं, तर मग इथलं करिक्युलम, इथले अकॅडमिक्स कसे कसे होते?
5: चार वर्षाच्या काळामध्ये फर्स्ट म्हणजे फर्स्ट इयरला आल्यानंतर म्हणजे इंजिनिअरिंग हे आमच्यासाठी एक म्हणजे हेच चॅलेंजिंग होतं की बारावीनंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं म्हणजे हेच झालं की संपलं झालं आपण इंजिनियर झालो हेच होतं. आणि फर्स्ट इयरमध्ये तर असं हवेतच गेलं की जस्ट हां फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन घेतलं ते मग बाकी मेन बिल्डिंग आमचं मेकॅनिकल डिपार्टमेंट होतं ते मेकॅनिकल डिपार्टमेंट इकडे सी एस सी ई टी सीचा काय आमचा एवढा संबंध यायचा नाही. फर्स्ट इयर बिल्डिंग आणि मेकॅनिकल डिपार्टमेंटचे प्रॅक्टिकल हेच असायचं. आणि मेन बिल्डिंगचा संबंध म्हणलं तर फक्त मीन्स एक्झामच्या टायमिंग वेळेसच मेन बिल्डिंगचा संबंध येत होता. बाकी बरं होतं काय म्हणजे असं
4: बरं. आणि स्टडीच्या दृष्टिकोनातून कसं होतं कारण आता 2012 म्हणजे आपण काय केलेलं आहे की तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये अनेक असे विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू केलेला होता जे की 1986 पासूनचे पासआउट आहेत म्हणजे जुने एकदम. तर अभ्यासक्रमामध्ये त्यावेळेस म्हणजे मोबाईलचं पण बरंचसं चांगलं आता म्हणजे सोशल मीडिया आणि मोबाईलचं इंटरनेटचं युग चांगलं फास्टमध्ये आलेलं होतं तसं 2012-13-14 त्याच्या अगोदर कदाचित एवढं नसणार आहे पण ते त्याकडे. तर हे अभ्यासामध्ये त्याचं कसं मग ते
5: आमच्या वेळेस तर 2012 वेळेस मीन्स जस्ट अँड्रॉइड निघाले होते जस्ट कुणाकडे नव्हते कुणा एका दोघांकडेच अँड्रॉइड असायचे आणि डेटा पॅक आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी एवढे जास्ती नव्हते. तर एवढं मोबाईलचा यूज करून आम्ही जास्ती काय अभ्यास नाही केला. जे आहे ते आपलं रेफरन्स बुक आणि झेरॉक्स किंवा जुन्या ओल्ड स्टुडंटचे जे नोट्स काढले ते त्याच्यावरच आम्ही अभ्यास केलेला आहे 12-13-14. लास्ट म्हणजे BE 15 आणि 16 थोडं मोबाईलचं प्रमाण वाढलं होतं आणि 16 नंतर म्हणजे डिग्री पासआउट झाल्यानंतरच जिओ 4G म्हणजे तो काळ आलाय. त्याच्यामुळे आमच्या 2004 म्हणजे 4 वर्षामध्ये एवढं मोबाईलचं जास्ती नव्हतं. आम्ही फक्त बेसिकली थोड्याफार डेफिनेशन गुगल सर्च करायचं एवढ्यापुरतच मोबाईल होता म्हणजे जास्ती काही मोबाईलचं नव्हतं.
4: मग अभ्यासाचा कसा विषय होता?
5: अभ्यासाचा तर लायब्ररीमधून रेफरन्स बुक घेणे म्हणजे जर पेपरच्या 2 महिने आधी अभ्यास सुरू केला असेल तर रेफरन्स बुक घेणे आणि पेपरच्या 2 दिवस जर पेपरला असेल किंवा वन नाईट स्टँड म्हणजे 1 दिवस जर असेल तर मग त्या टायमिंगला फक्त डायरेक्टली म्हणजे ओल्ड स्टुडंट किंवा जे करंट स्टुडंटनी नोट्स काढल्यात ना तेवढे ते झेरॉक्स करून तेवढ्याचाच अभ्यास करणे. म्हणजे जर 6 युनिट 6 चॅप्टर असतील तर म्हणजे 1 दिवस आधीवरचं सांगतोय तर त्यावेळेस आपल्याला पासिंगसाठी किंवा ते मेन इम्पॉर्टंट 4 टॉपिक आहेत तेवढेच करून पेपर दिलेले आहेत. एक नाईटमध्ये पण पेपर काढलेले आहेत.
4: बर मग आता जर समजा त्या काळचा जर तसा अभ्यास आता आठवला आणि आता हे काय NSDL ई गव्हर्नन्स मध्ये आता समजा जॉब चालू आहे तर त्याची जर थोडीशी सांगड घालायची म्हटलं तर आत्ताचा हा जो सगळा जॉबचा प्रोफाईल आहे तो आणि त्यावेळेसचा अभ्यास त्यावेळेस जर खूप जास्त आणखी लक्ष दिलं असतं तर आज अजून काही प्रोफाईल वेगळं राहिलं असतं असं काही विषय?
5: तसा काही फरक पडला नसता पण जर जास्त अकॅडमिकमध्ये मार्क्स असते पहिल्यापासूनच जरा हे केलं असतं तर डायरेक्टली पडला असता फरक की मीन्स कॅम्पस सिलेक्शन या डायरेक्टली मीन्स मी मेकॅनिकल बॅकग्राऊंडला होतो फर्स्टली. तर त्याचा 2016 प्रवास असा होता की आम्ही IT कधी गेलो नव्हतो ना तिकडे कधी पाहिलं बी नव्हतं. तर मेकॅनिकलमध्ये जाऊन मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये म्हणजे चाकण तिकडल्या भोसरी आणि बाहेरच्या रांजणवाडी ह्या एरियातच आम्ही ॲटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जॉब सर्च करायचं. फर्स्ट ऑफ ऑल 2-3 वर्ष तर ते ॲटोमोबाईल प्रोडक्शन क्वालिटीमध्ये जॉब केलेला आहे आणि तिथून नंतर मग पुण्यामध्ये गेल्यानंतर समजलं की ठीक आहे इथं काही ग्रोथ नाही आहे जास्ती IT स्कोप आहे. तर मग तो एक करत करत मग साईड बाय साईड क्लासेस केले IT चे क्लासेस करून मग परत IT शिफ्ट झालो.
4: मित्रांनो जी आपण चर्चा करत आहोत ते धनराज पाटील याच्याशी. तो 2016 पासआउट आहे मेकॅनिकल ब्रँचमधून. सध्या NSDL ई गव्हर्नन्स या कंपनीमध्ये बाणेर पुणे येथे तो सध्या कार्यरत आहे. जसं तू बोलताना म्हणलं होता की तुझं मूळ गाव हे ककासपूर तालुका धाराशिव असा म्हणजे ग्रामीण भागात. तर धनराज म्हणजे आता तुझ्या गावाकडलं किंवा तुझ्या घरचं फॅमिलीचं बॅकग्राऊंड कसं आहे ते सांग.
5: ओके त्यावेळेस म्हणजे वडील आई वडील एक भाऊ आहे भाऊ शेती करत होता आणि मी म्हणजे सगळ्यात लहान भाऊ. माझी एक मोठी बहीण होती ते गव्हर्नमेंट कॉलेजमधून इंजिनिअरिंग झाली होती म्हणजे बॅकग्राऊंड फॅमिलीमध्ये सगळे मोस्ट ऑफ इंजिनियर होते माझे. त्याच्यामुळे 8-10 इंजिनियर फक्त एक माझा सख्खा भाऊ फक्त फार्मर आहे बाकी सगळे चुलत भाऊ सख्खे भाऊ सगळे इंजिनियर आहेत. त्याच्यामुळे आणि मी पण लास्टला जो होतो तो इंजिनिअरिंगकडेच गेलो, असं काही डिफरंट कोणी नाही केलं. त्याच्यामुळे हे बाकी गोष्टी माहीत होत्या की इंजिनिअरिंगला काय सब्जेक्ट असतात, काय बॅकलॉग आणि बाकी गोष्टी सगळं, म्हणजे असं नवीन काय नव्हतं. काय झालं एखादा बॅकलॉग पडला तरी डिस्कस करून माहीत असायचं की काय करायचं काय नाही असं. त्याच्यामुळे एवढं काही जड नाही गेलं. वडील शेतीच करत होते पण वडिलांचा काय खूप सपोर्ट होता, त्याच्याबद्दल काय नाही.
4: अच्छा, आणि शिक्षण म्हणजे स्कूलचं शिक्षण असेल ते कसं?
5: स्कूलिंगला मी 4th ते 7th पर्यंत जनकल्याण निवासी विद्यालय हरंगुळला होतो लातूरला, आणि 8th, 9th, 10th श्री गणेश विद्यालय उजनीमध्ये होतो. आणि उजनीमधून झाल्यानंतर 11th, 12th मी लातूरला होतो अगेन, आणि तिथून बोर्ड आणि सीईटी पास आउट झाल्यानंतर मग परत इंजिनिअरिंग, म्हणजे
4: 11th, 12th
5: लातूरला होतो, जय क्रांती कॉलेजला होतो.
4: जय क्रांती कॉलेज. बर, मग तिथं 11th, 12th करत असताना किंवा असं प्रत्येकाचं एक ड्रीम असतं की आपण म्हणजे, आणि ते आता लातूर हब पण म्हटलं जातं ना, की तसं आय आय टी असेल किंवा नीट असेल किंवा असं काही, समजा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी लोक खूप म्हणजे विचार करतात. तिथले 2 वर्ष कसे होते, मग काय असं डोक्यामध्ये चालू असायचं? कारण 10 इंजिनियर घरातले, म्हणजे बहीण स्वतः गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून झालेली आहे असं, त्यामुळे
5: मी बेसिकली श्री गणेश विद्यालय उजनीमध्ये होतो, मराठी मीडियम पहिल्यापासूनच. इंग्लिशचा तेवढा काही म्हणजे जास्ती संबंध नसायचा, इंग्लिश म्हणजे पासिंगसाठीच होतं 10th पर्यंत. आणि एकदम 11th, 12th गेलं लातूरच्या विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिटिशन, किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रमधून लातूरमध्ये विद्यार्थी यायचे. त्यामध्ये फर्स्ट चॅलेंज हे होतं की इंग्लिश रिडिंग, इंग्लिश कम्युनिकेशन, इंग्लिशचे वर्ड किंवा ते अंडरस्टँड करून घेणं,
4: हे
5: 11th, 12th खूप डिफिकल्ट जायचं. पण त्या एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे कॉलेज, म्हणजे ट्युशन ह्या सगळ्या, आणि तेच डेली टायमिंग असा होता की सकाळी 6 वाजल्यापासून ट्युशन आणि ह्या बाकी गोष्टीमध्ये, त्या ऑटोमॅटिक 2 वर्ष म्हणजे एकदम ट्रेन झालो म्हणजे बाकी गोष्टीमध्ये. तर ते बेनिफिशियलच राहिलं म्हणजे 11th, 12th.
4: बर, मग आता ज्यावेळेस आता परत आपण वळून ज्यावेळेस इकडे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या या परिसरामध्ये येतो, 4 वर्षामध्ये कशा पद्धतीने शिक्षण घेतलं काय? 2016 पासआउट झाल्या लगेचच हे NSDL मध्ये जॉब भेटला की काय झालं नेमकं?
5: 2016 पासआउट झाल्यानंतर तर फर्स्टली म्हणजे खूप चॅलेंजेस होते की त्यावेळेस म्हणजे 2012 जेव्हा ऍडमिशन घेतलं ना, त्यावेळेस IIT मध्ये रिसेशन आलं होतं, त्याच्यामुळे IIT आणि CSE मध्ये कुणी ऍडमिशन घेत नव्हतं, त्यामुळे मेकॅनिकल ब्रँच प्रेफर केली. पण 2016 पण जरा म्हणजे जॉबमध्ये एवढं हे काही नव्हतं, मग तिथून स्क्रॅचपासून सुरुवात केली की जस्ट ऑपरेटर किंवा एक सुपरवायझर म्हणून कंपनीमध्ये अप्रोच केला, मेकॅनिकल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये ॲज अ प्रोडक्शन इंजिनियर म्हणून काम केलं, परत असं करून क्वालिटी इंजिनियर म्हणून एका म्हणजे कपारो इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेडमध्ये काम होतो. तिथे 2-3 वर्ष घातल्यानंतर चांगल्या पोझिशनला गेलो सिनियर क्वालिटी इंजिनियर म्हणून. पण तिथे असं समजलं की मेकॅनिकलमध्ये एवढी ग्रोथ नाही आहे, जसं की पेमेंट इन्क्रीमेंटचा असेल काय असेल, जे ॲज कम्पेअर टू IT. आणि त्यावेळेस IT एकदम म्हणजे बूमला होतं की म्हणजे जास्त वॅकन्सी पॅकेजेस सगळ्या गोष्टी होत्या ॲज कम्पेअर्ड माझे फ्रेंड जे CSE IT आणि जे मेकॅनिकलमधून IT मध्ये गेलेले. तर त्यावेळेस मग साईड बाय साईड एका फ्रेंडनी सजेस्ट केलं, तरच ते क्लास केला आणि तो क्लास कर म्हणजे मेकॅनिकलचा जॉब करत करत तो क्लास करून डायरेक्टली IT ला शिफ्ट झालो इंटरव्ह्यू देऊन, आणि मग तिथून NSDL चा प्रवास चालू झाला.
4: अच्छा, हे जे NSDL ई गव्हर्नन्स आहे, ही नेमकी कंपनी काय, म्हणजे तुझं काम काय असतं त्याच्यात?
5: ओके, NSDL ई गव्हर्नन्स कंपनी म्हणजे बेसिकली वरवर पाहायचं झालं तर पॅन कार्ड, आधार कार्ड आपल्याला माहितच आहेत, तर हे NSDL च पूर्ण बॅकग्राऊंड ते येतं. पॅन कार्ड, आधार कार्ड, तुमचं पॅनचे जेवढ्या वेबसाईट असतील, आधारच्या जेवढ्या वेबसाईट असतील, UAN नंबर आणि बाकी फंक्शन, तर त्याच्यामध्ये ते डेव्हलपमेंट करतात त्या वेबसाईटचं, त्यांना मेंटेन करावं लागतं. कधी कधी आपण पॅन सर्च करतो, आधार सर्च करतो, तरी वेबसाईट सर्व डाऊन असतात, तर त्या बॅकएंडला ते डेव्हलपमेंट होतं, त्याचं टेस्टिंग होतं, ह्या बाकी गोष्टी चालतात. आणि NSDL चा एक प्रोजेक्ट चालू आहे आता सध्या ONDC म्हणून. ONDC हा प्रोजेक्ट असा आहे की मोदी गव्हर्नमेंटनं हे काढलेला आहे की ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट ह्यांची ह्या म्हणजे पूर्ण इंडस्ट्रीमध्ये म्हणजे मक्तेदारी किंवा एक टॉपला डॉमिनन्स चालू आहे. बाकीच्या जे लोकल मार्केट आहेत ना, त्यांना ते प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने एक वेबसाईट चालू केली आहे ONDC नावाची. त्या ONDC वेबसाईटमध्ये काय होतं, बाकी लोकल मार्केटमध्ये ते बायर अँड सेलर ॲड करू शकतात तिथे. आणि म्हणजे तुम्हाला एखादा फोन पाहिजे तर तुम्हाला तो पुण्याहून किंवा बाकीच्या औरंगाबादहून नाही येणार, त्या उस्मानाबादच्या लोकल सेलरकडूनच तो मोबाईल येणार. तर हे असं एक चालू आहे. अजून ते म्हणजे 5 सिटीमध्येच फक्त डिप्लॉय केलेलं आहे. आफ्टर 1-2 वर्षाने ते पूर्ण इंडियामध्ये डिप्लॉय करतील. तर त्यामध्ये असं असतं की ते वेबसाईट डिझायनिंग, त्याचं टेस्टिंग, डेव्हलपमेंट, वेब पेज असेल, बॅक एंड असेल, API असेल, त्याचं परफॉर्मन्स टेस्टिंग असेल, ह्या IT रिलेटेड ज्या गोष्टी असतात ते त्याच्यामध्ये हे करतात.
4: नाही, तू एक बोलता बोलता तो जो विषय बोलला की लोकल सेलरचा फोन येईल, ती नेमकी संकल्पना कशी असणार? त्याच्यामुळे निश्चितच आता जे सध्या मार्केटमध्ये थोडस टेन्शन आहे किंवा अमेझॉन फ्लिपकार्टमुळे इथलं लोकलचं मार्केट जे आहे ते थोडस अडचणीचं ठरलेलं आहे.
5: हा, मोदींचा म्हणजे हे हा म्हणजे ह्याच्याबद्दल पियुष गोयल हे आहेत ह्याच्यामध्ये, तर त्यांच्या अंडरखाली हा प्रोजेक्ट आहे मेनली. तर त्यांचं ऑब्झर्वेशन किंवा सगळ्यांचं ऑब्झर्वेशन हे होतं की हे बाहेर अमेझॉन कंपनी बाहेरचे, तर मेक इन इंडियाला प्राधान्य देण्यासाठी अमेझॉन आल्यापासून ह्या लोकल कंपन्या किंवा लोकल जे आहेत ना ते त्यांना पूर्ण म्हणजे त्यांचा सेल होत नाहीये. तर आता ते ONDC काय करायचे, लोकलमधला लोकल किंवा तुमचं एक रूममध्ये पण तुमचा बिझनेस असेल तो डायरेक्टली झिरो कॉस्टमध्ये, झिरो ह्याच्यामध्ये तो डायरेक्टली ONDC बायर म्हणून म्हणजे रजिस्टर करू शकतो, सेलर म्हणून रजिस्टर करतो. आणि तो रजिस्टर केला तर मी ॲज अ बायर आहे, तर बाहेरनी एखादा फोन मागितला, हेडफोन मागितला, तुमचं माईक मागितला, काय असेल ते, तर ते तिथल्या लोकललाच सर्च होणार, जे तुमच्या नियर बाय आहे ना ते आधी येणार तिथे. असं आहे, मग त्याच्यामुळे त्यांची डिलिव्हरी कॉस्ट कमी होणार, बऱ्याच गोष्टी.
4: अच्छा, त्यामुळे लोकल मार्केटला निश्चित उठावा मिळाला आणि हे एक चांगलं खूप फायद्याचं होईल. अच्छा, तर मग हे NSDL मध्ये ह्या पद्धतीचं सर्व काम करत असताना किंवा आता जे मी तुझी फ्लुएन्सी ऐकतोय किंवा हे वेबसाईट करणं किंवा ह्या बाकी सगळ्या गोष्टी करणं, मग हे जे नॉलेज आहे हे नॉलेज कसं येतं? मग म्हणजे मी हे या दृष्टिकोनातून विचारतोय की आता जे समजा आता तुझा इंटरव्ह्यू ऐकणारे इतर इंजिनिअरिंगचे स्टुडंट असणार आहेत, काही स्टुडंट आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असणार आहेत, काही फायनलचे असणार आहेत, त्यांना आता पुढे जायचंय समजा, तर हे जे नॉलेज आहे याच्या बाबतीत जर समजा अपग्रेडेशन असेल अगोदरच कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तर कदाचित अजून खूप चांगले लवकर.
5: बरोबर,
4: तर हे कसं तू याला एक्सप्लेन करशील की
5: म्हणजे आता जे करंट स्टुडंट आहे यांच्यासाठी एकच ऍडवाईस असेल म्हणजे माझ्या ॲज अ एक्सपिरियन्सनुसार, की मी तर काय नॉन IT बॅकग्राऊंडमध्ये होतो, ज्याने IT बॅकग्राऊंड असेल किंवा मेकॅनिकल, ज्यांना IT करायचं असेल करिअर, त्यांनी इंजिनिअरिंग करिअरमध्येच बेसिकपासून लँग्वेजेस प्रॅक्टिस केली पाहिजे, म्हणजे जावा स्क्रिप्ट, CPP ह्या जे लोक लँग्वेज आहेत त्या पूर्ण लँग्वेजचा पूर्ण कमांड असला पाहिजे. त्याचा जर कमांड असेल तर पुढे काही अवघड डिफिकल्ट नाही जाणार त्यांना म्हणजे हे करण्यासाठी. असं आहे, इझिली इंटरव्ह्यू भेटू शकेल. त्यांचं कम्युनिकेशन प्रॉपर असेल, ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग हे बाकी गोष्टी असतील, आणि लँग्वेजचा जर सपोर्ट असेल तर फ्रेशर ॲज अ फ्रेशर म्हणून पण ते कोणत्याही कंपनीला अप्लाय करू शकतात आणि त्यांना जास्त म्हणजे वाव आहे त्याच्यामध्ये.
4: बर. आता धनराज पाटील याच्याशी आपण चर्चा करत आहोत. 2016 मेकॅनिकल ब्रँचचा पासआउट आहे आणि आता NSDL ई गव्हर्नन्स या कंपनीमध्ये तो बाणेर पुणे येथे कार्य करत आहे आणि तिथं जॉबवर पण आहे. ही NSDL कंपनी गव्हर्नमेंटची आहे का?
5: गव्हर्नमेंटची, सेमी गव्हर्नमेंट आहे.
4: सेमी गव्हर्नमेंट म्हणजे एका अर्थानं आपल्या भाषेत सांगायला येतं तुला सरकारी नोकरी आहे.
5: नाही तसं नाही, आम्ही जस्ट म्हणजे हेच आहे, प्रायव्हेट मध्येच आहेत, गव्हर्नमेंट कंपनी,
4: गव्हर्नमेंट अंडर गव्हर्नमेंट येते समजा असं आपण असं विचार करू. आता मी जेवढं तू फ्लुएंटली ज्यावेळेस NSDLचं काढलं किंवा तुझं सध्या रिसेंटली तू कनेक्टेड ह्या सगळ्या कंपनीशी कामाशी आहेस म्हणून तुझ्याकडे हे फ्लुएन्सी येते, पण त्याच्या अगोदर जो मी तुला प्रश्न विचारला होता की कॉलेजमध्ये असताना अभ्यास कसा करायचा, तू म्हणला की 1 night पण आम्ही पेपर काढलेले आहेत 2-4 दिवस अगोदर, आता पण तू हेच म्हणशील?
5: आता पण तसंच आहे, म्हणजे जर डेली टास्क आला एखादा हे आला.
4: नाही नाही नाही, म्हणजे इतर स्टुडंट साठी म्हणतो मी, इतर स्टुडंट
5: नाही, ते तर म्हणजे ते सिच्युएशन नुसार ते ऍक्शन केलेली गोष्ट आहे. ते तर पहिल्यापासून प्लॅनिंग केलं किंवा थोडं डेलीच्या डेली म्हणजे जे क्लासमध्ये शिकवतात ते फक्त नोट डाऊन केलं, जाऊन एकदा पण वाचलं ना तरी पण काय करायची गरज नाही, ते त्या बेसिक नोट्स आपापल्या जर रेफर केल्या तरी पण म्हणजे काय एवढे 1 night stand आणि बाकी गोष्टी म्हणजे जास्त PL मध्ये जास्त डिफिकल्ट नाही जाणार सब्जेक्ट लर्न करण्यासाठी. म्हणजे आम्ही ती चूक केली चूक म्हणता येईल समजा ते चूक
4: चूक नाही चूक नाही या अर्थाने मी हे विचारत होतो की त्याचं कारण असं आहे की बरेच जण असं करतात ना की त्यांना पण ज्यावेळेस त्यांना लक्षात येतं ज्यावेळेस आता तू ज्या स्टेजला आहेस की खरोखरच जर मी कॉलेजमध्ये असताना जर थोडंसं अजून सिरियसली केलं असतं तर ह्याच्यापेक्षा प्रोफाईल चांगली राहिली असती अशा अँगलनं माझा विचारण्याचा तो भाग होता.
5: नाही कधी पण ते म्हणजे त्यावेळेस जर पहिल्यापासूनच प्रॉपरली हे केलं असतं डिस्टिंक्शन मध्ये किंवा प्रत्येक सब्जेक्टला जर चांगले स्कोरिंग मार्क असतील तर डेफिनेटली म्हणजे स्टार्टिंग मध्येच एमएनसी कंपनीला अप्रोच भेटला असतं डायरेक्टली. म्हणजे एमएनसी कंपनी ते डायरेक्टली 65 अबो पर्सेंटेज पाहिजे म्हणजे फ्रॉम 10, 12 आणि डिग्री तर तिथे अप्रोच भेटला असता डेफिनेटली त्याचा फायदा झाला असता.
4: बर सोबत आता एक असा विषय येतो धनराज की आता कंपनीमध्ये जॉब करतोय हे सगळा विषय झाला घरात तर 10-10 इंजिनियर आहेत त्याच्यामुळे घरामध्ये कॉम्पिटिशन लागलेली असते का की मी चांगला इंजिनियर आहे किंवा मी चांगल्या जॉब प्रोफाईलवर आहे किंवा असं काही.
5: तसं कॉम्पिटिशन नाही कारण एका बॅचचे नाहीत कोण. आता माझा एक भाऊ आहे तो 2009 तो झालाय पासआउट तर तो चांगला मीन्स प्रोडक्शन मॅनेजर किंवा म्हणजे त्या लेवलला आहे तर त्याचं कम्पॅरिझन तर मी नाही करू शकत. आणि दुसरे बाकी आहेत तर वेगळ्या डिफरंट ब्रँचला आहेत त्याच्यामुळे एवढं कम्पॅरिझनचं नाही आहेत पण जस्ट त्यांच्याकडून आपण म्हणजे मोटिवेशन घेऊ शकतो की बाबा ठीक आहे मी अजून जर 4-5 वर्ष जर केले तर मी त्या लेवलला जाईल असं त्या पद्धतीनं आपण पॉझिटिव्ह पॉईंट घेऊ शकतो.
4: आणि अब्रॉडला जाण्याचं कधी असं काही विषय
5: आय टी मध्ये आहेत म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आहेत जर तुम्ही जर 4-5 वर्ष किंवा 4 वर्ष केलं किंवा म्हणजे ऑपॉर्च्युनिटीवर डिपेंड आहे ते आणि तुमचा जो डोमेन आहे त्याच्यावर डिपेंड आहे
4: त्याच्यावर. पण असे संधी मिळू
5: शकते
4: काय तुझ्या बाबतीत काय विषय आहे.
5: हा मिळू शकते काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये.
4: तुला जाण्याची इच्छा आहे
5: अजून 2-3 वर्षांनी अजून तर सिंगल.
4: आणि आता हा विषय येतो की परत एकदा जर तुझ्या कॉलेजच्या जर्नीमध्ये जर घेऊन जायचं म्हटलं तुला तर एक विषय असा येतो की तुला हे सगळं करत असताना आता म्हणजे जेवढं तू पोलाइटली बोलतोय हे बाकी सगळं जॉबचा असा विषय आहे मेकॅनिकलचा विद्यार्थी म्हणून खरोखरच 4 वर्षाच्या कालावधीमध्ये सिरियस विद्यार्थी होता की कसं होतं नेमकं.
5: मी एवढा सिरियस ऍव्हरेज स्टुडंट होतो मी काय जास्ती सिरियस पण फर्स्ट इयरला सिरियस होतो एकदम जेव्हा फर्स्ट इयर फर्स्ट सेम क्लिअर निघालं सेकंड सेम क्लिअर निघाली की असं वाटलं की झालं इंजिनियर आपण आता आता काय नाही मग थोडं बाकी ऍक्टिव्हिटी आणि म्हणजे जास्त स्कॉलर पण नव्हतो ना जास्त लो लेवल पण नव्हतो ऍव्हरेज स्टुडंट होतो असं काही नाही.
4: आणि अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये जसं कॉलेजच्या गॅदरिंग असतील स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज असतील त्याच्यामध्ये कधी काय.
5: हा त्याच्यामध्ये पण पार्टिसिपेट करत होतो गॅदरिंग मध्ये पण मीन्स ग्रुप मध्ये डान्स असेल किंवा एखादं घोषणा देणे हे असं म्हणजे त्या ऍक्टिव्हिटी केली आहे. थर्ड इयर फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये एवढी काय डेअरिंग नव्हती सिनियर स्टुडंट आणि बाकीचे जास्ती होते त्याच्यामुळे एवढं काही पार्टिसिपेट नाही केलं. थर्ड इयर बी मध्ये म्हणजे आमचा असायचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये.
4: बर आणि आता आम्ही प्रत्येकाला तर असा प्रश्न विचारतोच की म्हणजे चित्रपट पाहणे गाणे ऐकणं हे तर कॉलेजमध्ये असतं बऱ्याच वेळेस क्लासेस बंक करणं पिरियड्स बंक करणं आणि जाणं असं काही असा विषय असतो असं काही बऱ्याच वेळा.
5: फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये नाही पण थर्ड इयर बी मध्ये बऱ्याच आता त्या गोष्टी शेअर नाही करायला पाहिजे पण केलेल्या आहेत तशा त्यावेळेस एवढं काही हे नव्हतं. तर थर्ड इयर सेकंड इयर मध्ये आम्ही म्हणजे सकाळी लवकर उठणं व्हायचं नाही तर पहिले 2 क्लास असे बंकच व्हायचे मग एकदा ते अटेंडन्स आणि प्रेझेंटी पाहून मग परत सेकंड मंथ मध्ये फुल अटेंडन्स मारायचे 80% असं.
4: आणि चित्रपटाचा विषय म्हटलं होता ते
5: चित्रपट आम्ही एक्झाम झाली की चित्रपटाला जायचो मग लगट सगळे चित्रपट एकदाच पाहून निघायचं.
4: कुठे
5: आपलं श्री टॉके
4: डे टू डे बेसिसवर समजा असं गाणे वगैरे ऐकण्याचा विषय असेल.
5: हा अभ्यास करताना सबमिशन करताना जे रायटिंगच्या टायमिंग मध्ये सगळे गाणे ऐकणे हे ऐकणे ते तर गोष्टी असायच्या छोट्या. त्यावेळेस कसं अँड्रॉइड एखादा दुसरा असायचा एक म्हणजे आम्ही 3 पार्टनर होतो राहुल शेळके विक्रम मुकडे आणि मी सेकंड इयरला तर एक मोबाईल घेऊन आम्ही 3-4 वाजेपर्यंत पिक्चर वेब सिरीज साधू असायचं.
4: बर बर बर त्यावेळेस. आता लग्न झालं
5: नाही आज आणखीन नाही.
4: बर बर मग मेकॅनिकल होतं म्हटल्यानंतर ग्रीनरी होती आजूबाजूला का असं वृक्ष वाळवंटच.
5: त्यावेळेस तर म्हणजे की आमच्या बॅचमध्ये आम्ही सेकंड
4: पोहोचलो होतो,
5: सेकंड शिफ्ट मध्ये होतो. फर्स्ट शिफ्ट मेकॅनिकल म्हणल्यानंतर ते तर गोष्टी ग्रीनचा तर संबंधच नाहीयेत, पण फर्स्ट शिफ्ट मध्ये थोड्या चार पाच मुली असायच्या ती मेकॅनिकलच्या. सेकंड शिफ्ट मध्ये तर 70 पोर होते, 70 मध्ये एक पण मुलगी नव्हते. त्यासाठी आम्हाला ETC आणि CST ब्रँच म्हणजे मेन ब्रँच कडे यावं लागत.
4: अच्छा अच्छा.
5: मेन बिल्डिंगला त्यासाठीच यायचो आम्ही.
4: बर बर. मग आता ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी गमती अमती झाल्या, सगळा विषय झाला, आता ज्यावेळेस तो घराकडे जातो, घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा तो एक इंजिनियर झालेला आहे, जसं म्हटलं की आता म्हणजे अस्पायरिंग बॅचलर असू शकतो की समजा लग्नासाठीचा विषय असं, मग घरातले आता वडील आई वडील वगैरे सगळे किंवा जे भाऊ आहेत किंवा हे बाकी सगळे हे सगळे आनंदी आहेत किंवा चला ठीक आहे धनराज NSDL मध्ये ई गव्हर्नन्स मध्ये काम करतो हे सगळं ठीक आहे का, अजून पुढे काहीतरी विषय करायचा, किंवा मग कदाचित वडील असं पण म्हणत असतील की आपण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे की अडचणी निर्माण झाल्या, तो गावाकडे काहीतरी विषय कर, असं काही होतं असतं डोक्यामध्ये?
5: सध्या आमच्या घरामध्ये एक दुःखद घटना झालेली आहे, म्हणजे डिसेंबरमध्येच माझे वडील एक्सपायर झाले. आणि वडिलांचं असं होतं, वडील खूप सपोर्टिव्ह होते त्या बाबतीत, म्हणजे मी मेकॅनिकल टू IT शिफ्ट झालो त्यावेळेस त्यांना आनंदच झाला, ते सपोर्टिव्ह होते किंवा अजून पुढे काय कर, त्यांचं असं काही कधी नव्हतं की गावाकडे किंवा घरी कर. कारण माझा एक मोठा भाऊ तो शेती करत होता, त्याच्यामुळे मला काय एवढं गावाकडे यायची काही गरज नव्हती. ते बोलायचे तू तुला जे काय करायचं आहे ते तिकडे कर, किंवा तुला त्याच्यात इंटरेस्ट कशामध्ये असेल ते कर, असं काही नव्हतं.
4: म्हणजे हे एवढं सगळं स्मूथली रन झालं का मग? म्हणजे जसं की स्कूलिंग तुझा अगोदर हरंगुळला झालं असेल, पुन्हा त्याच्यानंतर उजनीला झालं, त्याच्यानंतर पुन्हा 11-12 लातूरची असेल, 4 वर्ष इथले झाले की तू जस्टली म्हणतोय की असं एवढं सगळं एक स्मूथ वेनं झालं की कधी असं?
5: खूप खूप खूप माझ्यासाठी तर खूप अप डाऊन आलेले आहेत.
4: असं काय असे डाऊनचे काय विषय झाले?
5: डाऊनचा म्हणजे मी थर्ड इयर सेकंड सेम मध्ये एवढा आजारी होतो, थर्ड इयर सेकंड सेम अँड BE पूर्ण आजारी होतो, तर त्याच्यामध्ये मला मीन्स एक डायग्नोसिस झालेलं होतं स्टमकचा, म्हणजे जे काही खाल्लं की ते वॉमिटिंग व्हायचं, तर ते पूर्ण इयर माझ्यासाठी म्हणजे थोडं एकदम हे गेलं. नंतर बाकी डिप्रेशन मध्ये जाणे, झोप न लागणे, ह्या बऱ्याच गोष्टी झाल्या एक दीड वर्षामध्ये 2016-17 मध्ये. आणि परत मग हळूहळू मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जॉबला किंवा असंच जॉब करत राहिलो, मी काही थांबलो नाही की म्हणजे बसून जास्त अजून ट्रेस किंवा ह्या गोष्टी होत आहेत त्याच्यामुळे. आणि परत एकदा मीन्स कपारो इंजिनिअरिंग मध्ये लागल्यानंतर मग हळूहळू हळूहळू म्हणजे 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर पण एक माणसामध्ये जिद्द असते की बाबा ह्या लेवललाच नाही थांबायचं आपल्याला. तिथूनच एक प्रेरणा मिळाली की ठीक आहे, हे 20-30 हजारावर जॉब करणं काय आपल्यासाठी हे नाही, 2-3 वर्ष केली ठीक आहे आता. मग त्याच्यानंतर मग ह्या IT क्लास करणे, IT मध्ये शिफ्ट होणे,
4: आता मात्र कम्फर्टेबल
5: जॉब आहे, आता काही इश्यू नाही आहे त्याच्यामध्ये.
4: मग आता हे ज्यावेळेस डिप्रेशनचा आजारामुळे असेल, काही गोष्टी प्रॉब्लेममुळे असेल, त्यावेळेस तुला मग काय अशी गोष्टी सपोर्ट करत होत्या? आयदर म्हणजे आम्ही म्युझिकच्या दृष्टिकोनातून जास्त विचार करतो, आणि मोस्टली तर आम्ही पाहिलं की विद्यार्थी जीवनामध्ये मग कुठले तर सॉंग ऐकले की माणूस थोडंसं रिलॅक्स होतो आणि मग पुढे मार्गक्रम करतो, असं तुला कुठला असं मोटिवेट करत राहिलं?
5: हा, त्यामध्ये एकदम मी डिप्रेशनमध्ये गेलो, कारण BE फायनल इयर होतं, माझा पोटाचा त्रास होता, बाकी सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी आणि म्हणजे प्रेशर पण एक होतं. तर त्यामध्ये मग रिकवर करण्यासाठी मी तर बरेच डॉक्टर म्हणजे दवाखान्यात म्हणजे हे केलं, व्हिजिट केलेलं आहे, दाखवलेलं होतं. त्याच्यानंतर एक स्पिरिच्युअल गोष्टीमध्ये जास्त फोकस केलं, म्हणजे योगा करणे, रामदेव बाबा, नाही तर स्पिरिच्युअल गुरु जे असतील ते बरे, आता जस्ट त्याचे इंडिव्हिज्युअल गुरु असतील किंवा हे असतील तर ते फॉलो करून मग थोडे माइंडसेट किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन मी मग माझं जे डिप्रेशन किंवा स्ट्रेस किंवा ज्या बाकी गोष्टी होत्या ना त्याच्यावर रिकव्हर केलं पूर्ण.
4: आणि समजा आम्ही गाण्यांच्या संदर्भात म्हणत होतो, तुला असे कुठले गाणे जास्त आवडायचे?
5: आमच्या वेळेस तर गाणे म्हणलं की एकच रॅपर होता हनी सिंग, त्यावेळेस ऑल टाइम एकच सिंगर होता हनी सिंगचे गाणे, म्हणजे पूर्ण आमच्याकडे काही डाउनलोड करणे ह्या गोष्टी नव्हत्या, तर डायरेक्ट मेमरीमध्ये किंवा मोबाईलमध्ये असे हनी सिंगचे 70-80 रॅप भरलेले असायचे आणि तेच ऐकायचं आम्ही, तेच एक आमच्यासाठी एक मोटिवेशन होता.
4: म्हणजे यो यो हनी सिंगचा तुम्हाला
5: तो काळ आमच्यासाठी खूप म्हणजे हे होता, गाय सॉन्ग म्हणलं की हनी सिंग फक्त रॅप.
4: बर बर बर. मग आता कुठलं असं गाणं आठवतंय लगेच डोक्यामध्ये की ह्या कॅम्पसमध्ये आलो होतो मला ते जुन्या काळातलं आठवत आहे असं काही?
5: अच्छा, हनी सिंगचे तर काय रॅप असायचेच, त्याच्यामध्ये कलाकार हे अल्बम निघालं होतं, त्याच्यामध्ये बरेच गाणे होते, कलाकार देसी कलाकार असेल, लवडोसा असेल, असे बरेच गाणे होते त्याच्यामध्ये.
4: अच्छा अच्छा, म्हणजे अशा पद्धतीचं पण गाणं आवडतं. ते आवडलं की लगेच म्हणजे काय ते लक्षात आलं की लगेच डोक्यामध्ये ते जुन्या मेमरीज येतात.
5: जुन्या मेमरी येतात. कॉलेजमध्ये कधी कधी मी, आता मी उस्मानाबादचाच आहे ना, कधी कधी रिलेटिव्ह आहेत
4: उस्मानाबाद,
5: सॉरी सॉरी त्याबद्दल, धाराशिवचा आहे. त्याच्यामुळे मग ते सारखं बस मधून जाता येता कॉलेज सारखं दिसतं, तर त्या जस्ट एक म्हणजे एक व्ह्यू पण बघितला ना, तर पूर्ण चार वर्षाचा काळ एकदम माटून जायचा एखाद्या सेकंदामध्ये. फक्त मेन बिल्डिंगची फक्त व्ह्यू दिसला बस मधून, तर पूर्ण चार वर्ष त्याच्यामध्ये म्हणजे विसरून जायचा.
4: मग आता काय इन फ्युचर प्लॅनिंग काय आहे की 2, 4, 5, 10 वर्षानंतर धनराज पाटील कुठे असतील? मग
5: स्वप्न तर आहे,
4: धन पण आहे, नावामध्ये राज आहे, आणि पुन्हा पाटील आणणं आहे का आम्ही राजकारणात आलेलं बघणार पुन्हा?
5: नाही नाही, राजकारणामध्ये नाही इंटरेस्ट आहे, म्हणजे इकडेच बाकी आपल्या गोष्टीमध्ये. किंवा फॉरेनमध्ये जर चान्स मिळाला अब्रॉडला ऑन साईड जाण्याचा आहे, इंडस्ट्रीमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहेत म्हणून आपण तो विचार करू शकतो. तर जर्मनी जपान आहे त्या गोष्टी, जर आपण जर प्रॉपर चार वर्षामध्ये केलं तर ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते आणि तुम्ही एखाद्या वेळेस पाहू बी शकता.
4: अरे वा, क्या बात ना, आम्ही परत बोलवणार ना धनराजला किंवा अब्रॉडला जाऊन आलाय कसा अनुभव आहे ते सांगून. तर तो विषय झाला. शेवटी जाता जाता काय असं सांगशील की आयुष्याचे असे गोल्डन वर्ड्स काय असतात की जे धनराज पाटीलला एक्सप्लेन करतील किंवा तुला त्या गोल्डन वर्ड्सवर चालायचं पुढे असं?
5: सगळ्यांचं तर एकच असतं, माझं पण तेच असेल की जो लाईफ आहे ना तो प्रेझेंटमध्ये जगण्यामध्येच हा लाईफचा आनंद आहे, हे तर सगळे सांगतात, पण हा खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे आणि मी पण तो अनुभवला आहे की हे टाईम, हे दिवस, हा म्हणजे टाईम पुन्हा कधी येत नाही, तो जो गेलेला दिवस आहे ना तो परत कधी नाही येणार. जस्ट आता मी इंटरव्ह्यू देतोय, तर ह्या प्रेझेंटमध्ये राहिलेलं कधी बेटर असेल हा टाईम, हा परत कधी आपण दोघजण कन्वर्जन करेल नाही तर न करेल, तो त्याचा आनंद घेतला पाहिजे आणि प्रेझेंटमध्ये जगलं पाहिजे, हेच सांगू शकतो मी.
4: तेव्हा धनराज, खरं तर तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं, आणि एक तर म्हणजे तुझं सगळं शिक्षण झाल्यानंतर पुन्हा तू कसं इंजिनिअरिंग झाला, पुढचा कसा विषय झाला, आणि ह्या सगळ्या गोष्टीतून घडामोडीतून जात असताना तो उभा आहे, स्टँड आहेस आणि प्रेझेंटमध्ये जगतोयस, हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. तर निश्चित तुझ्या आवडीचं यो यो हनी सिंगचं गाणं पण आपण ह्या मुलाखतीच्या नंतर ऐकवतो आपण. पण तू या ठिकाणी आला आणि सध्या NSDL ई गव्हर्नन्स बाणेर पुणे येथे कार्यरत आहेस, तुला अब्रॉडला जाण्याची पण इच्छा आहे, त्यासाठी सुद्धा रेडिओ तेरणाच्या वतीनं तुला शुभेच्छा देतो. आणि तू परत एकदा अब्रॉडला जाऊन आल्यानंतर रेडिओ तेरणाला व्हिजिट करशील अशा अपेक्षा व्यक्त करतो.
5: ओके, नक्कीच नक्कीच, धन्यवाद धन्यवाद.
4: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव, रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता, त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा, त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-96-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.
2: मित्रांनो, तुम्हाला माहितीये का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
3: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे।
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता, तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे. ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे. आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे.
2: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
0: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
3: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. आणि श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. अतिशय महत्त्वाचा विषय आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा विषय आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण ज्या उपाययोजना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, त्या उपाययोजनांचा जर खरीप हंगामामध्ये आपण सर्व शेतकरी बांधवांनी जर योग्य उपयोग केला, तर अतिशय उत्तम प्रकारचं पीक आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये येऊ शकतं आणि त्याचा लाभ आपल्या शेतकरी बांधवांनासुद्धा होऊ शकतो. तर शेतकरी बंधूंनो, खास आपल्यासाठी दरवर्षी येणारा जून महिना असतो, हा जो जून महिना आहे तो इतका महत्त्वाचा असतो, कारण इथे सर्वांसाठी एक महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे आपल्या वर्षभराच्या अन्नधान्याची आणि आर्थिक नियोजनाची जी गती असते, किंवा आपण दरवर्षी आपण काळ्या आईची पोटी भरतोच, तीही आपल्याला भरभरून देत असते. परंतु हे करत असताना पाऊस पडला की जाऊन पेरायचं एवढंच न करता काही साध्या पण 100% यश देणाऱ्या उपाययोजना आपण केल्या तर उत्पादनामध्ये 40-50% इतका मोठा फरक पडू शकतो. अगदी सोप्या उपाययोजना वापरून, ज्या आपण कधी वापरण्याचा प्रयत्न करत नाहीत, ह्या उपाययोजना जर आपण वापरल्या तर आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना निश्चितपणे स्थैर्य प्राप्त करता येऊ शकतं. तर उपाययोजना बघणार आहोत मंडळी, जरा थोडंसं आपण जे म्हणतो की तुझं आहे तुझं पाशी परंतु जागा चुकलाशी असं जे म्हणतो आपण, तशाच अशा ह्या उपाययोजना आहेत. तर बघूयात, एकदा उजळणी याची देखील करून पाहूयात. तर पहिली उपाययोजना बघणार आहोत, यामध्ये योग्य वाणांची आणि बियाण्यांची निवड, पेरणी करतेवेळी आपल्या भागासाठी कोणते वाण चांगले आहेत हे आपण बघणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपल्या जमिनीचा पोत आणि उपलब्ध पाणी, तसेच उपाययोजना करत असताना अधिक उत्पादन देणारे वाण शेतकरी बांधवांनी शोधणं खूप गरजेचं आहे. यासाठी कृषी विभाग असेल, आपल्या भागातील तज्ज्ञ शेतकरी असतील, त्याचबरोबर कृषी विद्यापीठ असतील, त्यांनी देखील जे वाण प्रसारित केलेले आहेत त्या वाणांचा आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घेऊ शकतो. मंडळी, यानंतर आपण बघणार आहोत बीज प्रक्रियेच्या संदर्भामध्ये. आपल्याकडे पेरणी करत असताना जसं बाळाला लसीकरण करतात, तसं बियाणं देखील बीज प्रक्रिया करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मग ही बीज प्रक्रिया 2 प्रकारची असते. एक पेरणी करतेवेळेस असते, त्याच्यामध्ये जैविक आणि रासायनिक पद्धतीच्या बीज प्रक्रिया केल्या जातात. यामुळे बियाण्यांमध्ये कीड आणि रोगांपासून त्यांचं संरक्षण आपल्याला करता येऊ शकतं, उगवण क्षमता चांगली होते, बुरशीजन्य आजारापासून संरक्षण मिळते, बियाणे जोमदार वाढतात. विशेष म्हणजे आपल्याकडे सोयाबीन जास्त प्रमाणात आपण घेत असतो शेतकरी बांधव, त्यामुळे रायझोबियम आणि पी एस बी जीवाणू खतांची प्रक्रिया करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. खरं तर कृषी सेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर अचूक आणि परिणामकारक बुरशीनाशकाची माहिती आपण करून घेणं गरजेचं आहे आणि ते जे अनुभवी असतात त्यांच्याकडून अधिकची माहिती करून ती बीज प्रक्रिया केल्याने आपल्याला अधिकचा फायदा होऊ शकतो. यानंतर बघणार आहोत मंडळी अतिशय महत्त्वाचा जो उपाय आहे तो देखील आता आपण बघणार आहोत. यामध्ये आहे उगवण क्षमता तपासणी. खरं तर उगवण क्षमता तपासणी हा अतिशय महत्त्वाचा असा उपाय आहे आणि खरं तर या उपायाच्या माध्यमातून आपल्या उत्पादनामध्ये आपण बरीचशी वाढ करू शकतो. परंतु आपल्या भागामध्ये जे शेतकरी बांधव आहेत सहसा या उपाययोजना करताना आपण पाहत नाहीत. तर अतिशय महत्त्वाचा असा जो हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये बीज उगवण क्षमता ही अतिशय महत्त्वाची आहे. दरवर्षी आपण बघतो की अनेक कंपन्या त्यांचे बियाणे जे आहेत ते उगवत नाहीत आणि त्यांच्या भूलथापांना बळी पडून आपण नको ते बियाणं पेरतो आणि सर्व आपला खर्च जो आहे तो वाया जातो. तसेच दुबार पेरणीचं संकट आपल्यासमोर उभा राहतं. यासाठी उगवण क्षमता तपासणी करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं असं काम या खरीप हंगामामध्ये आहे. यासाठी अनेक उपाययोजना आहेत. यामध्ये प्रत्येकी बियाण्याची जी बॅग आहे त्यामधून 100 बियाणे वेगवेगळ्या भागातून निवडून त्या बियाण्याला आपण बीज प्रक्रिया असेल त्याचसोबत उगवण क्षमतेच्या माध्यमातून देखील तपासू शकतो. तर हे सगळे बियाणे आपण काचेच्या ग्लासामध्ये टाकू शकतो किंवा ओला कपडा असेल किंवा गोणपाट जो आपल्याकडे अवेलेबल असेल त्या गोणपाटामध्ये आपण हे 100 बी असतील ते टाकू शकतो आणि त्या 100 बियाण्यांपैकी समजा आपल्याकडं जर 70-80% बियाण्यांना जर अंकुर फुटले असतील तर हे जे बियाणं आहे ते पेरणीयोग्य आहे असं आपण समजू शकतो. किंवा आपण जर हे 100 बियाणं घेऊन ग्लासमध्ये टाकलं तर त्याच्यावरचा जो भाग आहे बियाण्यांचा तो जर सुकला तर ते बियाणे हे पेरणीयोग्य आहे असं आपण समजू शकतो. तर जर पेरणीसाठी जे बियाणं आपण वापरत आहात ते बियाणं जर त्याच्यापैकी केवळ 50-60% जर बियाणं अंकुरक्षम झाला असेल किंवा अंकुर फुटले असेल तर ते बियाणं पेरणी योग्य नाही असं आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा विनंती आहे, ती म्हणजे आपण बियाण्याची उगवण क्षमता तपासून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. यासाठी खूप सारा वेळ लागत नाही किंवा याच्यामध्ये खर्चसुद्धा जास्त नाही. केवळ आपल्याकडे जे बियाणं अवेलेबल आहे त्या बियाण्याच्या माध्यमातून 100 बियाण्यांची वेगळ्या भागातून निवड करून आपल्याला त्याची अंकुरण क्षमता ही तपासता येऊ शकते. मंडळी यानंतर जी उपाययोजना आपण बघणार आहोत यामध्ये पेरणीची योग्य वेळ. मंडळी खरीप पिकांची पेरणी मान्सूनचा पुरेसा पाऊस झाल्यानंतरच करणं अतिशय महत्त्वाचं आहे. साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जुलैच्या 15 वाड्यापर्यंत. परंतु आपण जे बघतो की काही वेळेस अतिवृष्टी होते किंवा काही वेळेस खूप कमी पाऊस पडतो. अशा वेळेस आपण सहसा आपलं जे पेरणीचं वेळापत्रक जे आहे ते थोडंसं बदलणं गरजेचं आहे कारण अशा वेळेस पेरणी करणं हे धोक्याचं ठरू शकतं. जर आपण अतिवृष्टीमध्ये जर पेरणी करत असाल तर बियाणे वाहून जाण्याचा धोका असतो किंवा बियाणे अतिशय खोलवर जाण्याचा देखील त्याच्यामध्ये धोका असू शकतो. त्याच्यामुळे जास्त पाऊस असेल आणि कमी पाऊस असेल त्यावेळेससुद्धा आपण पेरणी करणं सहसा टाळणं गरजेचं आहे. आपल्या भागामध्ये आपले तज्ज्ञ शेतकरी बांधव आहेत आणि त्यांना हे योग्य वेळ माहीत असते. योग्य वेळ पण काही वेळेस आपण गडबड करतो की आता पाऊस पडलेलाच आहे आणि आपण त्याच्यामध्ये पेरणी करणं गरजेचं आहे अशासुद्धा बाबी होत असतात. त्याच्यामुळं शेतकरी बांधवांनी योग्य ओलावा असेल तरच पेरणी करणं महत्त्वाचं ठरतं. आता हे उपाययोजना आपण तर पाहिलेल्याच आहेत, इतर उपाययोजनासुद्धा आपण बघणार आहोत. यामध्ये जी नवीन यांत्रिकीकरणामध्ये साधनं उपलब्ध झालेली आहेत तर त्या साधनाच्या माध्यमातून देखील आपण पेरणी करू शकतो. यामध्ये BBF यंत्राद्वारे पेरणी आपण करू शकतो. तसेच गादी वाफ्याचा देखील वापर आपण करू शकतो. त्याचसोबत टोकण पद्धतीने लागवड हे देखील उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे दरवर्षी पीक पेरल्यानंतर पावसाचा मोठा खंड आपल्या भागामध्ये आपण पडताना पाहिलेला आहे. हा खंड पडल्यानंतर जी पिकाची उगवण क्षमता आहे ती कमी होते किंवा त्याची जी वाढीची अवस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठा एक परिणाम आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळं आपल्या जी पेरणीची वेळ असेल किंवा खंड जर पाण्याचा बहुतांशी वाढीच्या अवस्थेमध्ये पडत असेल आणि धाराशिव असेल किंवा आपल्या भागातील शेतकरी बांधवांना माहिती आहे, शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये किंवा फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये बऱ्याच वेळेस असा मोठा खंड पडलेला आपण पाहिलेला आहे. तर त्यासाठी अतिरिक्त जे पाणी आपल्याकडे, एक दोन पाणी आपल्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे. तशी उपाययोजना शेतकरी बांधवांनी करणं देखील खूप गरजेचं आहे, जेणेकरून हमखास पीक आपलं सोयाबीन असेल, तूर असेल, मूग उडीद असेल यांचं आपल्याला प्रामुख्यानं घेता येऊ शकतं. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं आहे की आपल्याकडे कमीच पाऊस पडतो असं नाही, कधीकधी पिकं आपली वाढीच्या अवस्थामध्ये असताना मोठा पाऊससुद्धा झालेला आपण पाहत असतो. तर हे टाळण्यासाठीच आपल्या भागामध्ये पेरणी करत असताना साधारणपणे BVF मशीनचा वापर जर आपण केला तर त्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना अधिकचा फायदा होऊ शकतो. तर आपल्या भागामध्ये जी महत्त्वाची पिकं आहेत मंडळी, याच्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल आणि आत्ता आपण मृगामध्ये जी पेरणी करतो मूग उडीद असेल, तर त्याचसोबत तीळ आहे, सूर्यफूल आहे, ही देखील पिकं खूप महत्त्वाची आहेत. तर आपल्या भागामध्ये सर्वसाधारणपणे पाहिलं तर सोयाबीनच्या पेऱ्याची जी आकडेवारी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आकडेवारी ठरलेली आहे. त्यामुळं ह्या ज्या उपाययोजना आहेत आत्ता ज्या आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकल्या असतील, तर या उपाययोजना करणं अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आपण पाहिलेलं एकदा पुन्हा आपली उजळणी करून घेतो मी. याच्यामध्ये पहिली जी पद्धत होती त्याच्यामध्ये होती योग्य बियाण्यांची निवड आपण करणं गरजेचं आहे, वाण चांगले निवडणं गरजेचं आहे, उगवण क्षमता तपासणी करणं हे देखील खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याकडं बीज प्रक्रिया करून घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अतिरिक्त पाणी जे आहे तेसुद्धा आपल्या भागामध्ये आपण ठेवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्याला या पिकांना जीवनदान देता येऊ शकेल. छोट्या उपाययोजना आहेत, पण या उपाययोजना जर आपण वापरल्या तर आपल्या उत्पादनामध्ये जवळपास 30-40% किंवा त्याच्यापेक्षासुद्धा जास्तीचं उत्पादन आपण आपल्या भागामध्ये घेऊ शकतो. आणि आणखी एक महत्त्वाचं राहिलं, आपल्या भागामध्ये सोयाबीन असेल किंवा इतर पिकं असतील त्याच्यामध्ये रोगकिडींचा प्रादुर्भाव देखील आपल्याला दिसून येत असतो, त्यासाठी सुरुवातीपासूनच यांचा जर वापर आपण योग्य पद्धतीनं केला तर वेळीच आपल्याला या किडींपासून आपल्या पिकाचं संरक्षण करता येऊ शकेल. आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढंच. पुन्हा आपण भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.
4: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
5: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
4: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
5: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
4: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती। पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बिग स्टार शो। आणि आपले श्रोते जे आहेत ते बिग स्टार शो आणि क्लासिक रेडिओ शोला भरभरून असं प्रेम देत आहेत, त्याबद्दल सर्व श्रोतांचे आभार देखील मानते। आणि आजचा देखील बिग स्टार शो हा खासम खास असणार आहे, आणि एका नवीन अभिव्यक्तीसोबत आज मी बिग स्टार शो मध्ये आपल्याला भेटणार आहे। तर आजचे आपले बिग स्टार देखील स्पेशल आहेत। मंडळी, हिंदी सिनेसृष्टीमध्ये अनेकांची वेगवेगळी ओळख बनलेली आहे, अनेकांना इथं अनेक वर्ष काम करूनही काही मिळत नाही, परंतु असे बरेच जण आहेत जे फार थोडं काम करूनही त्यांचं काम आणि लोकप्रियता टिकून राहते, लोकांना त्यांचं ते काम आवडतं आणि त्याला ते कायम पसंतीही दर्शवतात। असेच हिंदी सिनेसृष्टीतील एक वेगळा आवाज म्हणून ओळखले जाणारे गुणी गायक आज आपण त्यांना भेटणार आहोत आपल्या बिग स्टार शो मधून, जे आहेत व्हॉइस मेकर जॉली मुखर्जी। तेव्हा त्यांचा हाच प्रवास जाणून घेऊयात आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून। आजचे आपले बिग स्टार जॉली मुखर्जी।

आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा आणि आजचे आपले बिग स्टार आहेत जॉली मुखर्जी. मंडळी, जॉली मुखर्जी यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1956 मध्ये झाला. बॉलिवूड संगीतामध्ये जॉली मुखर्जी यांनी आपली एक वेगळीच शैली निर्माण केली. त्यांची सुरुवातीची गीतं जर आपण ऐकली तर उडती चाल आणि त्याच चालीला एक वेगळ्या पद्धतीच्या गायकीनं त्या गीतांना त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजी प्रगती आपल्यासोबत, आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. तर आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आहेत आपल्यासोबत प्रतिभावान गायक जॉली मुखर्जी. यांचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. आणि जे श्रोते हा बिग स्टार शो ऐकत असतील त्यांनी मला 9970509 या क्रमांकावरती नक्की सांगायचं आहे आजचा आपला बिग स्टार शो त्यांना कसा वाटतोय ते. श्रोते हो, जॉली मुखर्जी यांनी सुरुवातीच्या काळात अनेक जाहिरातींच्या माध्यमातून आपल्या पार्श्वगायनाला सुरुवात केली. नंतर त्यांनी एअरलाईन ऑफ फ्लाईट इंट्रोडक्शनसाठी संगीत लिहिण्यास सुरुवात केली. परंतु कधी कधी ते ब्रिटिश एअरवेजसाठी सुद्धा लिहित असत. त्यातूनच त्यांना एक वेगळा गायकीचा अनुभव सुद्धा मिळाला आणि याच माध्यमातून त्यांची गायकी देखील प्रगल्भ होत गेली.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आजचे आपले बिग स्टार आहेत लोकप्रिय पार्श्वगायक जॉली मुखर्जी यांचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आजचे आपले बिग स्टार आहेत लोकप्रिय पार्श्वगायक जॉली मुखर्जी यांचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. मंडळी, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीत यांचा योग्य मिलाफ संगीत तयार करत असताना जॉलींनी केला. त्यांनी पुढे फ्युजन बॉक्स हा अल्बम मद्रास सिनेमॅट्रिक ऑर्केस्ट्रा यांच्या सोबत केला, ज्यामध्ये स्टेट ऑफ बंगाल आणि बर्ड मार्श अँड श्री मधील रिमिक्स समाविष्ट केलं होतं. यानंतर त्यांनी आईस लॅडिक गायन बियॉर्कच्या वैरांडी गाण्यासाठीही स्टिंग अरेंजमेंटही दिली.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ उतरणा 90.4 FM वरून. आजचे आपले बिग स्टार आहेत लोकप्रिय पार्श्वगायक जॉली मुखर्जी यांचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत बिग स्टार शो मध्ये. आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटतोय हे मला नक्कीच सांगा श्रोतांना, जे लाईव्ह आपले कार्यक्रम हा ऐकत असतील. 9970509 या क्रमांकावरती मला नक्की सांगा. आज आपण जाणून घेतोय प्रख्यात गायक जॉनी मुखर्जी यांचा जीवन प्रवास. मंडळी, बॉलिवूड मधील पहिला ब्रेक जॉनींना मिळाला तो दयावान या चित्रपटाच्या माध्यमातून. परंतु बॉलिवूडचा त्यांचा हा प्रवास आर डी बर्मन यांच्या सोबतही सुरू झाला होता. अनेक जिंगल्स आणि व्हॉइस ट्रॅक त्यांनी आर्डीन सोबत निर्माण केले, परंतु फेरोज खान यांच्यासारखा मोठा दिग्दर्शक आणि यल्पी यांचं संगीत, त्यामुळे जॉलींना ही फार मोठी संधी होती. आणि इथूनच पुढे त्यांचा बॉलिवूडचा प्रवास सुरू झाला आणि त्यांना इतर ठिकाणीही संधी मिळत गेली.

0: वेलकम बॅक आरजी प्रगती सोबत. तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा आणि आजचे आपले बिग स्टार आहेत प्रख्यात गायक जॉली मुखर्जी. श्रोते हो, आतापर्यंतचा जॉलींचा प्रवास आपण पाहिला आहे, परंतु त्याच्याही पूर्वी त्यांनी जेल यात्रा या सिनेमासाठी मोहम्मद रफी साहेबांसोबतही पार्श्वगायन केलं होतं, परंतु कोरस म्हणून. यानंतर त्यांचं आणखीन एक ब्लॉक बस्टर गीत आलं. ते संगीतकार शिवहरी यांच्या संगीत निर्देशनामध्ये जे गीत आजही तितकंच लोकप्रिय आहे. खरं तर जेव्हा हे गीत त्यांनी गायलं होतं, त्यांना वाटलं होतं की फक्त शूटिंग पुरता त्यांचा आवाज रेकॉर्ड करण्यात येतोय, पण तब्बल 9 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर त्यांना समजलं की हे गीत त्यांच्याच आवाजात ठेवलं गेलं आहे आणि याच गीतानं नंतर इतिहास घडवला.
1: चांदनी

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत प्रख्यात गायक जॉली मुखर्जी. श्रोते हो, आपल्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये या गुणी गायकाला सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा 20 गाणी मिळाली. परंतु प्रत्येक गाणं हे पुढचं वर्षभर गाजण्या इतकं लोकप्रिय होतं. त्यांनी प्रत्येक गीतामधून आपला जो एक वेगळा बाज होता तो लोकांच्या मनावर स्थापित केला आणि प्रत्येक गीतामधून लोकांनी त्यांच्यावर भरभरून असं प्रेम केलं. परंतु जसं म्हणतात ना, या फिल्म इंडस्ट्रीची गणितं वेगळीच आहेत. तरीही जे मिळालं ते जॉलींनी अजरामर करून दाखवलं. म्हणूनच जॉली मुखर्जी आहेत आजच्या आपल्या रेडिओ तिरणाचे बिग स्टार. श्रोतेहो, आजच्या बिग स्टार शो मध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन एका बिग स्टार सोबत आपल्या रेडिओ तिरणावरती.

आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या बिग स्टार शो मध्ये एका नवीन अभिव्यक्ती सोबत आपल्या रेडिओ तीर्णावरती. आजचे आपले बिग स्टार होते प्रख्यात गायक जॉली मुखर्जी. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
2: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे PM सूर्यघर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. PM सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in.
3: हर घर सूर्यघर.
4: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत जाणून घेत असतो आपण अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि पुढे मार्गक्रमण करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करत असतात आणि एक यशाचा मार्ग त्यांनी अवलंबलेला असतो आणि हा मार्गच म्हणजे आपल्यासाठी एक इन्स्पिरेशन असतो. याच दृष्टिकोनातून आपण अशा सर्व

0: त्यांचा हा जो प्रवास आहे तो जाणून घेत असतो. तेरणीची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये आज आपण अशाच पद्धतीनं आपल्या रेडिओ तरुणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे धनराज पाटील याला. तो 2016 मेकॅनिकल ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पासआउट विद्यार्थी आहे. सध्या बाणेर पुणे येथे NSDL या कंपनीमध्ये ई गव्हर्नन्स ही कंपनी आहे. या कंपनीमध्ये आता सध्या तो कार्यरत आहे. मूळता राहणारा तो ककासपूर तालुका धाराशिव येथील आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत त्याचा हा सर्व जीवन प्रवास. धनराज, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तरुणाच्या स्टुडिओमध्ये.
1: फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू.
0: आता जसं की 2016 पासआउट राईट म्हणल्यानंतर आता 2024 चालू आहे, 8 वर्ष झालेली आहेत. मग 8 वर्षानंतर पहिल्यांदाच ह्याच्यामध्ये तेरणा कॉलेजमध्ये आला की अगोदर आलो?
1: अगोदर 1-2 वर्ष आलेलो आहे त्याच्यामध्ये. म्हणजे बेसिक आपलं मार्कशीट लेणं घेण्यासाठी किंवा असंच काम पडल्यानंतरच आलेलो आहे. आणि आता फायनल डिग्री सर्टिफिकेट एका कंपनीमध्ये लागायचं होतं, सो त्याच्यासाठी आता आलो होतो.
0: बरं, मग आता परत 8 वर्षानंतर परत कॉलेजमध्ये आल्यानंतर किंवा ह्या कॅम्पसमध्ये आल्यानंतर काय आठवणी काय ताज्या होत आहेत?
1: हो, आठवणी तर कॉलेजबद्दल खूप जोडलेल्या आहेत आणि कॉलेजचं एवढं स्ट्रक्चर चेंज पाहून म्हणजे खूपच आनंद होतोय. आमच्या वेळेस म्हणजे थोडंफार हे होतं, पण आता कॉलेजमध्ये खूप ड्रास्टिक चेंज झालेला आहे. मीन्स स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटी असेल, कॉलेजचा कॅम्पस असेल, बऱ्याच ॲक्टिव्हिटी म्हणजे खूप चेंजेस झालेले आहेत.
0: बरं, तरी 2016 विषय म्हणजे तू साधारणतः 2012 ऍडमिशन घेतलेला असणार. 2012-16 हे 4 वर्षाचा कालावधी कसा होता मग तुझा? आणि तू तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड कशी केली की तुला इंजिनिअरिंग इतिहास करायचा?
1: त्यावेळेस 2012 झाल्यानंतर माझा एक भाऊ होता इथे शरद पाटील म्हणून, तो 2009 पासआउट होता मेकॅनिकलमध्ये. सो त्यांनी प्रेफर केलं की आहे बेस्ट कॉलेज, स्टाफ चांगला आहे, बाहेर दुसरीकडे जाण्यापेक्षा म्हणजे जालना म्हणजे आउट ऑफ डिस्ट्रिक्ट जाण्यापेक्षा इथे उस्मानाबादमध्ये तेरणा कॉलेज चांगलं आहे. तर त्यांनी प्रेफर केल्यानंतर मी इथे ॲडमिशन घेतलं.
0: अच्छा, बरं. ज्यावेळेस मग तू 2012 इथे ॲडमिशन घेतलं, पुढचे 4 वर्ष होतं, तर मग इथलं करिक्युलम, इथले अकॅडमिक्स कसे कसे होते?
1: 4 वर्षाच्या काळामध्ये फर्स्ट इयरला आल्यानंतर म्हणजे इंजिनिअरिंग हे आमच्यासाठी एक म्हणजे चॅलेंजिंग होतं की 12वीनंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं म्हणजे हेच झालं की संपला, झालं आपण इंजिनियर झालो हेच होतं. आणि फर्स्ट इयरमध्ये तर असं हवेतच गेलं की जस्ट हा फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन घेतलं इथे. मग बाकी मेन बिल्डिंग, आमचं मेकॅनिकल डिपार्टमेंट होतं ते मेकॅनिकल डिपार्टमेंट, इकडे CSC ETCचा काय आमचा एवढा संबंध यायचा नाही. फर्स्ट इयर बिल्डिंग आणि मेकॅनिकल डिपार्टमेंटचे प्रॅक्टिकल हेच असायचं. आणि मेन बिल्डिंगचा संबंध म्हणलं तर फक्त मीन्स एक्झामच्या टायमिंग वेळेसच मेन बिल्डिंगचा संबंध येत होता, बाकी बरं होतं काय म्हणजे असं.
0: बरं, आणि स्टडीच्या दृष्टिकोनातून कसं होतं? कारण आता 2012 म्हणजे आपण काय केलेलं आहे की तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये अनेक अशा विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू केलेला होता जे की 1986 पासूनचे पासआउट आहेत, म्हणजे जुने एकदम. तर अभ्यासक्रमामध्ये त्यावेळेस म्हणजे मोबाईलचं पण बरंच चांगलं, आता म्हणजे सोशल मीडिया आणि मोबाईलचं इंटरनेटचं युग चांगलं फास्टमध्ये आलेलं होतं तसं 2012-13-14 त्याच्या अगोदर कदाचित एवढं नसणार आहे, पण ते त्याकाळ. तर हे अभ्यासामध्ये त्याचं कसं मग ते?
1: आमच्या वेळेस तर 2012 मीन्स जस्ट अँड्रॉइड निघाले होते, जस्ट कुणाकडे नव्हते, कुणा एका दोघाकडेच अँड्रॉइड असायचे आणि डेटा पॅक आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी एवढे जास्ती नव्हते. तर एवढं मोबाईलचा यूज करून आम्ही जास्ती काय अभ्यास नाही केला. जे आहे ते आपलं रेफरन्स बुक आणि झेरॉक्स किंवा जुन्या ओल्ड स्टुडंटचे जे नोट्स काढले ते त्याच्यावरच आम्ही अभ्यास केलेला आहे. 12-13-14 लास्ट म्हणजे BE 15 आणि 16 थोडं मोबाईलचं प्रमाण वाढलं होतं. आणि 16 नंतर म्हणजे डिग्री पासआउट झाल्यानंतरच जिओ 4G म्हणजे तो काळ आलाय, त्याच्यामुळे आमच्या 2004 म्हणजे 4 वर्षामध्ये एवढं मोबाईलचं जास्ती नव्हतं. आम्ही फक्त बेसिकली थोड्याफार डेफिनेशन गुगल सर्च करायचं एवढ्या पुरतच मोबाईल होता, म्हणजे जास्ती काही मोबाईलचं नव्हतं.
0: मग अभ्यासाचा कसा विषय होता?
1: अभ्यासाचा तर लायब्ररीमधून रेफरन्स बुक घेणे, म्हणजे जर पेपरच्या 2 महिने आधी अभ्यास सुरू केला असेल तर रेफरन्स बुक घेणे, आणि पेपरच्या 2 दिवस जर पेपरला असेल किंवा इव्हन नेक्स्ट टाइम म्हणजे 1 दिवस जर असेल तर मग त्या टायमिंगला फक्त डायरेक्टली म्हणजे ओल्ड स्टुडंट किंवा जे करंट स्टुडंटनी नोट्स काढल्यात ना तेवढे ते झेरॉक्स करून तेवढ्याचाच अभ्यास करणे. म्हणजे जर 6 युनिट 6 चॅप्टर असतील तर म्हणजे 1 दिवस आधीवरचं सांगतोय, तर त्यावेळेस आपल्याला पासिंगसाठी किंवा ते मेन इम्पॉर्टंट 4 टॉपिक आहेत तेवढेच करून पेपर दिलेले आहेत, एक नाईटमध्ये पण पेपर काढलेले आहेत.
0: बरं, मग आता जर समजा त्या काळचा जर तसा अभ्यास आता आठवला आणि आता हे काय NSDL ई गव्हर्नन्स मध्ये आता समजा जॉब चालू आहे, तर त्याची जर थोडीशी सांगड घालायची म्हटलं तर आत्ताचा हा जो सगळा जॉबचा प्रोफाईल आहे तो आणि त्यावेळेसचा अभ्यास, त्यावेळेस जर खूप जास्त आणखी लक्ष दिलं असतं तर आज अजून काही प्रोफाईल वेगळं राहिलं असतं असा काही विषय?
1: तसा काही फरक पडला नसता, पण जर जास्त अकॅडमिकमध्ये मार्क्स असते पहिल्यापासूनच जरा हे केलं असतं तर डायरेक्टली पडला असता फरक, की मीन्स कॅम्पस सिलेक्शन या डायरेक्टली, मीन्स मी मेकॅनिकल बॅकग्राऊंडला होतो फर्स्टली, तर त्याचा 2016 प्रवास असा होता की आम्ही आय टीकडे कधी गेलो नव्हतो ना, तिकडे कधी पाहिलं बी नव्हतं, तर मेकॅनिकलमध्ये जाऊन मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये म्हणजे चाकण तिकडल्या भोसरी आणि बाहेरच्या रांजणवाडी ह्या एरियातच आम्ही ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जॉब सर्च करायचं. फर्स्ट ऑफ ऑल 2-3 वर्ष तर ते ऑटोमोबाईल प्रोडक्शन क्वालिटीमध्ये जॉब केलेला आहे, आणि तिथून नंतर तर मग पुण्यामध्ये गेल्यानंतर समजलं की ठीक आहे इथं काही ग्रोथ नाही आहे जास्ती, आय टीला स्कोप आहे. तर मग तो एक करत करत मग साईड बाय साईड क्लासेस केले आय टीचे, आय टीचे क्लासेस करून मग परत आय टीमध्ये शिफ्ट झालो.
0: मित्रांनो, जी आपण चर्चा करत आहोत ते धनराज पाटील याच्याशी, तो 2016 पासआउट आहे मेकॅनिकल ब्रँचमधून. सध्या NSDL ई गव्हर्नन्स या कंपनीमध्ये बाणेर पुणे येथे तो सध्या कार्यरत आहे. जसं तू बोलताना म्हणला होता की तुझं मूळ गाव हे काकासपूर तालुका धाराशिव असा म्हणजे ग्रामीण भागात, तर धनराज म्हणजे आता तुझ्या गावाकडलं किंवा तुझ्या घरचं फॅमिलीचं बॅकग्राऊंड कसं आहे ते सांग.
1: ओके, त्यावेळेस म्हणजे वडील, आई वडील, एक भाऊ आहे, भाऊ शेती करत होता, आणि मी म्हणजे सगळ्यात लहान भाऊ. माझी एक मोठी बहीण होती, ते गव्हर्नमेंट कॉलेजमधून इंजिनिअरिंग झाली होती, म्हणजे बॅकग्राऊंड फॅमिलीमध्ये सगळे मोस्ट ऑफ इंजिनियर होते माझे, त्याच्यामुळे 10 इंजिनियर, फक्त एक माझा सख्खा भाऊ फक्त फार्मर आहे, बाकी सगळे चुलत भाऊ सख्खे भाऊ सगळे इंजिनियर आहेत, त्याच्यामुळे आणि मी पण लास्टला जो होतो तो इंजिनिअरिंग कडेच गेलो, असं काही डिफरंट कोणी नाही केलं, त्याच्यामुळे हे बाकी गोष्टी माहीत होत्या की इंजिनिअरिंगला काय सब्जेक्ट असतात, काय बॅकलॉग आणि बाकी गोष्टी सगळं, म्हणजे असं नवीन काय नव्हतं, काय झालं एखादा बॅकलॉग पडला तरी डिस्कस करून माहीत असायचं की काय करायचं काय नाही, असं त्याच्यामुळे एवढं काही जड नाही गेलं. वडील शेतीच करत होते पण वडिलांचा काय खूप सपोर्ट होता, त्याच्याबद्दल काय नाही.
0: अच्छा, आणि शिक्षण म्हणजे स्कूलचं शिक्षण असेल ते कसं?
1: स्कूलिंगला मी 4th ते 7th पर्यंत जनकल्याण निवासी विद्यालय हरंगुळला होतो लातूरला, आणि 8th, 9th, 10th श्री गणेश विद्यालय उजनीमध्ये होतो, आणि उजनीमधून झाल्यानंतर 11th, 12th मी लातूरला होतो अगेन, आणि तिथून बोर्ड आणि सीईटी पासआउट झाल्यानंतर मग परत इंजिनिअरिंग, म्हणजे
0: 11th, 12th
1: लातूरला होतो, जयक्रांती कॉलेजला होतो.
0: जयक्रांती कॉलेज, बरं. मग तिथं 11th, 12th करत असताना किंवा असं प्रत्येकाचं एक ड्रीम असतं की आपण म्हणजे, आणि ते आता लातूर हब पण म्हटलं जातं ना, की तसं आय आय टी असेल किंवा नीट असेल किंवा असं काही, समजा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी लोक खूप म्हणजे विचार करतात, ते तिथले 2 वर्ष कसे होते, मग काय असं डोक्यामध्ये चालू असायचं? कारण 10 इंजिनियर घरातले, म्हणजे बहीण स्वतः गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून झालेली आहे असं, त्यामुळे
1: मी बेसिकली श्री गणेश विद्यालय उजनीमध्ये होतो, मराठी मीडियम पहिल्यापासूनच, इंग्लिशचा तेवढा काही म्हणजे जास्ती संबंध नसायचा, इंग्लिश म्हणजे पासिंगसाठीच होतं 10th पर्यंत रे, आणि एकदम 11th, 12th गेलं लातूरच्या विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिटिशन किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रमधून लातूरमध्ये विद्यार्थी यायचे, त्यामध्ये फर्स्ट चॅलेंज हे होतं की इंग्लिश रिडिंग, इंग्लिश कम्युनिकेशन, इंग्लिशचे वर्ड किंवा ते अंडरस्टँड करून घेणं,
0: हे
1: 11th, 12th खूप डिफिकल्ट जायचं, पण त्या एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे कॉलेज म्हणजे ट्युशन ह्या सगळ्या, आणि तेच डेली टायमिंग असं होतं की सकाळी 6 वाजल्यापासून ट्युशन आणि ह्या बाकी गोष्टीमध्ये, त्या ऑटोमॅटिक 2 वर्ष म्हणजे एकदम ट्रेन झालो म्हणजे बाकी गोष्टीमध्ये, तर ते बेनिफिशियलच राहिलं म्हणजे 11th, 12th.
0: बरं, मग आता ज्यावेळेस आता परत आपण वळून ज्यावेळेस इकडे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या या परिसरामध्ये येतो, 4 वर्षामध्ये कशा पद्धतीने शिक्षण घेतलं काय, 2016 पासआउट झाल्या झाल्या लगेचच हे NSDL मध्ये जॉब भेटला की काय झालं नेमकं?
1: 2016 पासआउट झाल्यानंतर तर फर्स्टली म्हणजे खूप चॅलेंजेस होते, की त्यावेळेस म्हणजे 2012 जेव्हा ऍडमिशन घेतलं ना, त्यावेळेस आय टी मध्ये रिसेशन आलं होतं, त्याच्यामुळे आय टी आणि सीएससी मध्ये कुणी ऍडमिशन घेत नव्हतं, त्यामुळे मेकॅनिकल ब्रँच प्रेफर केली, पण 2016 नंतर पण जरा म्हणजे जॉबमध्ये एवढं हे काही नव्हतं. मग तिथून स्क्रॅच पासून सुरुवात केली की जस्ट ऑपरेटर किंवा एक सुपरवायझर म्हणून कंपनीमध्ये अप्रोच केला, मेकॅनिकल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये ॲज अ प्रोडक्शन इंजिनियर म्हणून काम केलं, परत असं करून क्वालिटी इंजिनियर म्हणून एका म्हणजे कपारो इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेडमध्ये काम होतो. तिथे 2-3 वर्ष घातल्यानंतर चांगल्या पोझिशनला गेलो सिनियर क्वालिटी इंजिनियर म्हणून. पण तिथे असं समजलं की मेकॅनिकलमध्ये एवढी ग्रोथ नाही आहे, जसं की पेमेंट इन्क्रीमेंटचं असेल काय असेल, जे ॲज कम्पेअर टू आय टी. आणि त्यावेळेस आय टी एकदम म्हणजे बूमला होता की म्हणजे जास्त वॅकन्सी पॅकेजेस सगळ्या गोष्टी होत्या ॲज कम्पेअर्ड माझे फ्रेंड जे सी एस सी आय टी आणि जे मेकॅनिकलमधून आय टीमध्ये गेलेले. तर त्यावेळेस मग साईड बाय साईड एका फ्रेंडनी सजेस्ट केलं तरच ते क्लास केला आणि तो क्लास कर म्हणजे मेकॅनिकलचा जॉब करत करत तो क्लास करून डायरेक्टली आय टीला शिफ्ट झालो इंटरव्ह्यू देऊन. आणि मग तिथून एनएसडीएलचा प्रवास चालू झाला.
0: अच्छा, हे जे एनएसडीएल ई गव्हर्नन्स आहे ही नेमकी कंपनी काय, म्हणजे तुझं काम काय असतं त्याच्या?
1: ओके, एनएसडीएल ई गव्हर्नन्स कंपनी म्हणजे बेसिकली वरवर पाहायचं झालं तर पॅन कार्ड आधार कार्ड आपल्याला माहितच आहेत. तर हे एनएसडीएलचं पूर्ण बॅकग्राऊंड ते येतं, पॅन कार्ड आधार कार्ड तुमचं पॅनचे जेवढ्या वेबसाईट असतील आधारच्या जेवढ्या वेबसाईट असतील यूएनएन नंबर आणि बाकी फंक्शन तर त्याच्यामध्ये ते डेव्हलपमेंट करतात त्या वेबसाईटचं, त्यांना मेंटेन करावं लागतं. कधी कधी आपण पॅन सर्च करतो आधार सर्च करतो तरी वेबसाईट सर्व डाऊन असतात, तर त्या बॅकएंडला ते डेव्हलपमेंट होतं, त्याचं टेस्टिंग होतं, ह्या बाकी गोष्टी चालतात. आणि एनएचडीएलचा एक प्रोजेक्ट चालू आहे आता सध्या ओएनडीसी म्हणून. ओएनडीसी हा प्रोजेक्ट असा आहे की गव्हर्नमेंट मोदी गव्हर्नमेंटनं हे काढलेला आहे की अमेझॉन अँड फ्लिपकार्ट ह्यांची ह्या म्हणजे पूर्ण इंडस्ट्रीमध्ये म्हणजे मक्तेदारी किंवा एक टॉपला डॉमिनन्स चालू आहे, बाकीच्या जे लोकल मार्केट आहेत ना त्यांना ते प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने एक वेबसाईट चालू केली आहे ओएनडीसी नावाची. त्या ओएनडीसी वेबसाईटमध्ये काय होतं, बाकी लोकल मार्केटमध्ये ते बायर अँड सेलर ॲड करू शकतात तिथे. आणि म्हणजे तुम्हाला एखादा फोन पाहिजे तर तुम्हाला तो पुण्याहून किंवा बाकीच्या औरंगाबादहून नाही येणार, त्या उस्मानाबादच्या लोकल सेलरकडूनच तो मोबाईल येणार. तर हे असं एक चालू आहे, अजून ते म्हणजे 5 सिटीमध्येच फक्त डिप्लॉय केलेलं आहे. आफ्टर 1-2 वर्षाने ते पूर्ण इंडियामध्ये डिप्लॉय करतील. तर त्यामध्ये असं असतं की ते वेबसाईट डिझायनिंग, त्याचं टेस्टिंग, डेव्हलपमेंट, वेब पेज असेल, बॅक एंड असेल, एपीआय असेल, त्याचं परफॉर्मन्स टेस्टिंग असेल, ह्या आय टीची रिलेटेड ज्या गोष्टी असतात ते त्याच्यामध्ये हे करतात.
0: नाही, तू एक बोलता बोलता तो जो विषय बोलला की लोकल सेलरचा फोन येईल, ती नेमकी संकल्पना कशी असणार? म्हणजे त्याच्यामुळे निश्चितच आता जे सध्या मार्केटमध्ये थोडंसं टेन्शन आहे किंवा अमेझॉन फ्लिपकार्टमुळे इथलं लोकलचं मार्केट जे आहे ते थोडंसं अडचणीचं ठरलेलं आहे.
1: मोदींचा म्हणजे हा म्हणजे ह्याच्याबद्दल पियुष गोयल हे आहेत ह्याच्यामध्ये, तर त्यांच्या अंडरखाली हा प्रोजेक्ट आहे मेनली. तर त्यांचं ऑब्झर्वेशन किंवा सगळ्यांचं ऑब्झर्वेशन हे होतं की हे अमेझॉन कंपनी बाहेरचे, तर मेक इन इंडियाला प्राधान्य देण्यासाठी अमेझॉन आल्यापासून ह्या लोकल कंपन्या किंवा लोकल जे आहेत ना त्यांना पूर्ण म्हणजे त्यांचा सेल होत नाहीये. तर आता ते ओएनडीसीवर काय करायचे, लोकल मधला लोकल किंवा तुमचं एक रूम मध्ये पण तुमचा बिझनेस असेल तो डायरेक्टली झिरो कॉस्ट मध्ये झिरो याच्यामध्ये तो डायरेक्टली ओएनडीसीला बायर म्हणून म्हणजे रजिस्टर करू शकतो, सेलर म्हणून रजिस्टर करतो. आणि तो रजिस्टर केला तर मी ॲज अ बायर आहे, तर बायरनी एखादा फोन मागितला, हेडफोन मागितला, तुमचं माईक मागितला काय असेल ते, तर ते तिथल्या लोकललाच सर्च होणार, जे तुमच्या नियर बाय आहे ना ते आधी येणार तिथे. असं आहे, मग त्याच्यामुळे त्यांची डिलिव्हरी कॉस्ट कमी होणार, बऱ्याच गोष्टी.
0: अच्छा, त्यामुळे लोकल मार्केटला निश्चित उठाव मिळाला आणि हे एक चांगलं खूप फायद्याचं होईल. अच्छा, तर मग हे एनएसडीएल मध्ये ह्या पद्धतीचं सर्व काम करत असताना किंवा आता जे मी तुझी फ्लुएन्सी ऐकतोय किंवा हे वेबसाईट करणं किंवा ह्या बाकी सगळ्या गोष्टी करणं, मग हे जे नॉलेज आहे हे नॉलेज कसं येतं? मग म्हणजे मी हे या दृष्टिकोनातून विचारतोय की आता जे समजा आता तुझा इंटरव्ह्यू ऐकणारे इतर इंजिनिअरिंगचे स्टुडंट असणार आहेत, काही स्टुडंट आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असणार आहेत, काही फायनलचे असणार आहेत, त्यांना आता पुढे जायचंय समजा, तर हे जे नॉलेज आहे याच्या बाबतीत जर समजा अपग्रेडेशन असेल अगोदरच कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तर कदाचित अजून खूप चांगले लवकर.
1: बरोबर,
0: तर हे कसं तू याला एक्सप्लेन करशील की
1: म्हणजे आता जे करंट स्टुडंट आहे यांच्यासाठी एकच ऍडवाईस असेल म्हणजे माझ्या ॲज अ एक्सपिरियन्सनुसार की मी तर काय नॉन आय टी बॅकग्राऊंडमध्ये होतो, ज्याने आय टी बॅकग्राऊंड असेल किंवा मेकॅनिकल ज्यांना आय टीमध्ये करायचं असेल करिअर, त्यांनी इंजिनिअरिंग करिअरमध्येच बेसिकपासून लँग्वेजेसचा प्रॅक्टिस केली पाहिजे, म्हणजे जावा स्क्रिप्ट, सीपीपी, ह्या जे लोक लँग्वेज आहेत त्या पूर्ण लँग्वेजचा पूर्ण कमांड असला पाहिजे. त्याचा जर कमांड असेल तर पुढे काही अवघड डिफिकल्ट नाही जाणार त्यांना म्हणजे हे करण्यासाठी. असं आहे, इझिली इंट्री भेटू शकेल. त्यांचं कम्युनिकेशन प्रॉपर असेल, ऍप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग हे बाकी गोष्टी असतील, आणि लँग्वेजचा जर सपोर्ट असेल तर फ्रेशर ऍज अ फ्रेशर म्हणून पण ते कोणत्याही कंपनीला अप्लाय करू शकतात आणि त्यांना जास्त म्हणजे वाव आहे त्याच्यामध्ये.
0: बरं बरं. आता धनराज पाटील याच्या चर्चा करत आहोत. 2016 मेकॅनिकल ब्रँचचा पासआउट आहे आणि आता NSDL ई गव्हर्नन्स या कंपनीमध्ये तो बाणेर पुणे येथे कार्य करत आहे आणि तिथं जॉबवर पण आहे. ही NSDL कंपनी गव्हर्नमेंटची आहे का?
1: गव्हर्नमेंटची, सेमी गव्हर्नमेंट आहे.
0: सेमी गव्हर्नमेंट म्हणजे एका अर्थानं आपल्या

0: ते तर म्हणजे ते सिच्युएशन नुसार ते ऍक्शन केलेली गोष्ट आहे. ते तर पहिल्यापासून प्लॅनिंग केलं किंवा थोडं डेली डेलीच्या डेली म्हणजे जे क्लासमध्ये शिकवतात ते फक्त नोट डाऊन केलं, जाऊन एकदा पण वाचलं ना तरी पण काही करायची गरज नाही. ते त्या बेसिक नोट्स आपापल्या जर रेफर केल्या तरी पण म्हणजे काय एवढं वन नाईट स्टँड आणि बाकी गोष्टी म्हणजे जास्त पीएलमध्ये जास्त डिफिकल्ट नाही जाणार सब्जेक्ट लर्न करण्यासाठी. म्हणजे आम्ही ती चूक केली, चूक म्हणता येईल समजा ते चूक
1: नाही चूक नाही. या अर्थाने मी हे विचारत होतो की त्याचं कारण असं आहे की बरेच जण असं करतात ना की त्यांना पण ज्यावेळेस त्यांना लक्षात येतं ज्यावेळेस आता तू ज्या स्टेजला आहेस की खरोखरच जर मी कॉलेजमध्ये असताना जर थोडंसं अजून सिरियसली केलं असतं तर ह्याच्यापेक्षा प्रोफाईल चांगली राहिली असती अशा अँगलनं माझा विचारण्याचा भाग होता.
0: नाही कधी पण ते म्हणजे त्यावेळेस जर पहिल्यापासूनच प्रॉपरली हे केलं असतं डिस्टिंक्शन मध्ये किंवा प्रत्येक सब्जेक्टला जर चांगले स्कोरिंग मार्क असतील तर डेफिनेटली म्हणजे स्टार्टिंग मध्येच एमएनसी कंपनीला अप्रोच भेटला असता डायरेक्टली. म्हणजे एमएनसी कंपनी ते डायरेक्टली 65 अबो पर्सेंटेज पाहिजे म्हणजे फ्रॉम 10-12 आणि डिग्री, तर तिथे अप्रोच भेटला असता डेफिनेटली त्याचा फायदा झाला असता.
1: सोबत आता एक असा विषय येतो धनराज की आता कंपनीमध्ये जॉब करतोय हे सगळा विषय झाला, घरात तर 10-10 इंजिनियर आहेत, त्याच्यामुळे घरामध्ये कॉम्पिटिशन लागलेली असते का की मी चांगला इंजिनियर आहे किंवा मी चांगल्या जॉब प्रोफाईलवर आहे किंवा असं काही?
0: तसं कॉम्पिटिशन नाही कारण एका बॅचचे नाही. तर कोण आता माझा एक भाऊ आहे तो 2009 तो झालाय पासआउट, तर तो चांगला मीन्स प्रोडक्शन मॅनेजर किंवा म्हणजे त्या लेवलला आहे, तर त्याचं कम्पॅरिझन तर मी नाही करू शकत. आणि दुसरे बाकी आहेत तर वेगळ्या डिफरंट ब्रँचला आहेत, त्याच्यामुळे एवढं कम्पॅरिझनचं नाही आहेत. पण जस्ट त्यांच्याकडून आपण म्हणजे मोटिवेशन घेऊ शकतो की बाबा ठीक आहे मी अजून जर 4-5 वर्ष जर केले तर मी त्या लेवलला जाईल, असं त्या पद्धतीनं आपण पॉझिटिव्ह पॉईंट घेऊ शकतो.
1: आणि अब्रॉडला जाण्याचं कधी असं काही विषय?
0: हा आय टी मध्ये आहेत म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आहेत जर तुम्ही जर 4-5 वर्ष किंवा 4 वर्ष केलं किंवा म्हणजे ऑपॉर्च्युनिटीवर डिपेंड आहे ते आणि तुमचा जो डोमेन आहे त्याच्यावर डिपेंड आहे
1: त्याच्यावर. पण असे संधी मिळू शकते
0: काय
1: तुझ्या बाबतीत काय विषय आहे?
0: हा मिळू शकते काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये.
1: तुला जाण्याची इच्छा आहे?
0: अजून 2-3 वर्षांनी, अजून तर सिंगल.
1: आणि आता हा विषय येतो की परत एकदा जर तुझ्या कॉलेजच्या जर्नीमध्ये जर घेऊन जायचं म्हटलं तुला तर एक विषय असा येतो की तुला हे सगळं करत असताना आता म्हणजे जेवढं तू पोलाइटली बोलतोय हे बाकी सगळं जॉबचा असा विषय आहे मेकॅनिकलचा विद्यार्थी म्हणून, खरोखरच 4 वर्षाच्या कालावधीमध्ये सिरियस विद्यार्थी होता की कसं होतं नेमकं?
0: मी एवढा सिरियस ऍव्हरेज स्टुडंट होतो, मी काय जास्ती सिरियस पण फर्स्ट इयरला सिरियस होतो एकदम. जेव्हा फर्स्ट इयर फर्स्ट सेम क्लिअर निघालं सेकंड सेम क्लिअर निघालं की असं वाटलं की झालं इंजिनियर आपण आता आता काय नाही. मग थोडं बाकी ऍक्टिव्हिटी आणि म्हणजे जास्त स्कॉलर पण नव्हतो ना जास्त लो लेवल पण नव्हतो, ऍव्हरेज स्टुडंट होतो असं काही नाही.
1: आणि अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये जसं कॉलेजच्या गॅदरिंग असतील स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज असतील त्याच्यामध्ये कधी काय?
0: हा त्याच्यामध्ये पण पार्टिसिपेट करत होतो. गॅदरिंग मध्ये पण मीन्स ग्रुप मध्ये डान्स असेल किंवा एखादं घोषणा देणे हे असं म्हणजे त्या ऍक्टिव्हिटी केले. थर्ड इयर फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये एवढी काय डेअरिंग नव्हती, सिनियर स्टुडंट आणि बाकीचे जास्त होते त्याच्यामुळे एवढं काही पार्टिसिपेट नाही केलं. थर्ड इयर बी मध्ये म्हणजे आमचा असायचं इन्व्हॉल्वमेंटच्या मध्ये.
1: बर, आणि आता आम्ही प्रत्येकाला तर असा प्रश्न विचारतोच की म्हणजे चित्रपट पाहणे गाणे ऐकणं हे तर कॉलेजमध्ये असतं, बऱ्याच वेळेस क्लासेस बंक करणं पिरियड्स बंक करणं आणि जाणं असं काही असा विषय असतो असं काही बऱ्याच वेळा?
0: फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये नाही पण थर्ड इयर बी मध्ये बऱ्याच. आता त्या गोष्टी शेअर नाही करायला पाहिजे पण केलेल्या आहेत तशा, त्यावेळेस एवढं काही हे नव्हतं. तर थर्ड इयर सेकंड इयर मध्ये आम्ही म्हणजे सकाळी लवकर उठणं व्हायचं नाही तर पहिले 2 क्लास असे बंकच व्हायचे. मग एकदा ते अटेंडन्स आणि प्रेझेंटी पाहून मग परत सेकंड मंथ मध्ये फुल अटेंडन्स मारायचे 80% असं.
1: आणि चित्रपटाचा विषय म्हटलं होता ते
0: चित्रपट आम्ही एक्झाम झाली की चित्रपटावर जायचो, मग लगेच सगळे चित्रपट एकदाच पाहून निघायचं.
1: अच्छा कुठे?
0: आपलं स्त्री टॉके.
1: डे टू डे बेसिसवर समजा असं गाणे वगैरे ऐकण्याचा विषय असेल तर?
0: हा अभ्यास करताना सबमिशन करताना जे रायटिंगच्या टायमिंग मध्ये सगळे गाणे ऐकणे हे ऐकणे ते तर गोष्टी असायच्या छोट्या. त्यावेळेस कसं अँड्रॉइड एखादा दुसरा असायचा एक, म्हणजे आम्ही 3 पार्टनर होतो राहुल शेळके विक्रम मुकडे आणि मी सेकंड इयरला, तर एक मोबाईल घेऊन आम्ही 3-3-4-4 वाजेपर्यंत पिक्चर वेब सिरीज हा असायचा.
1: बर बर बर. अच्छा आता लग्न झालं?
0: नाही आज आणखीन नाही.
1: बर बर. मग मेकॅनिकल होतो म्हटल्यानंतर ग्रीन

0: अरे होती आजूबाजूला का असं वृक्ष वाळवंटच?
1: त्यावेळेस तर म्हणजे आमच्या बॅच मध्ये आम्ही सेकंड शिफ्ट मध्ये होतो. फर्स्ट शिफ्ट मेकॅनिकल म्हणल्यानंतर ते तर गोष्टी ग्रीनचा तर संबंधच नाहीयेत, पण फर्स्ट शिफ्ट मध्ये थोडे चार पाच मुली असायच्या ती मेकॅनिकलच्या. सेकंड शिफ्ट मध्ये तर 70 पोर होते, 70 मध्ये एक पण मुलगी नव्हते. त्यासाठी आम्हाला ETC आणि CST ब्रँच म्हणजे मेन ब्रँच कडे यावं लागत.
0: अच्छा अच्छा.
1: मेन बिल्डिंगला त्यासाठीच यायचं आम्ही.
0: बर बर. मग आता ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी गमती गमती झाल्या, सगळा विषय झाला, आता ज्यावेळेस तो घराकडे जातो, घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा तो एक इंजिनियर झालेला आहे, जसं म्हटलं की आता म्हणजे अस्पायरिंग बॅचलर असू शकतो की समजा लग्नासाठीचा विषय असं, मग घरातले आता वडील आई वडील वगैरे सगळे किंवा जे भाऊ आहेत किंवा हे बाकी सगळे हे सगळे आनंदी आहेत किंवा चला ठीक आहे, धनराज NSDL मध्ये ई गव्हर्नन्स मध्ये काम करतो हे सगळं ठीक आहे का, अजून पुढे काहीतरी विषय करायचा, किंवा मग कदाचित वडील असं पण म्हणत असतील की आपण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे की अडचणी निर्माण झाल्या, तो गावाकडे काहीतरी विषय कर, असं काही होतं असतं डोक्यामध्ये?
1: सध्या आमच्या घरामध्ये एक दुःखद घटना झालेली आहे, म्हणजे डिसेंबरमध्येच माझे वडील एक्सपायर झाले. आणि वडिलांचं असं होतं, वडील खूप सपोर्टिव्ह होते त्या बाबतीत, म्हणजे मी मेकॅनिकल टू IT मध्ये शिफ्ट झालो त्यावेळेस त्यांना आनंदच झाला, ते सपोर्टिव्ह होते किंवा अजून पुढे काय कर, त्यांचं असं काय कधी नव्हतं की गावाकडे किंवा घरी कर, कारण माझा एक मोठा भाऊ तो शेती करत होता त्याच्यामुळे मला काय एवढं गावाकडे यायची काही गरज नव्हती. ते बोलायचे तू तुला जे काय करायचं आहे ते तिकडे कर किंवा तुला त्याच्यात इंटरेस्ट कशामध्ये असेल ते कर, असं काही नव्हतं.
0: म्हणजे हे एवढं सगळं स्मूथली रन झालं का मग? म्हणजे जसं की स्कूलिंग तुझा अगोदर हरंगुळला झालं असेल, पुन्हा त्याच्यानंतर उजनीला झालं, त्याच्यानंतर पुन्हा 11-12 लातूरची असेल, 4 वर्ष इथले झाले की तू जस्टली म्हणतोय की असं एवढं सगळं एक स्मूथ वेना झालं की कधी असं?
1: खूप खूप खूप माझ्यासाठी तर खूप अपडाऊन आलेले आहेत.
0: असं काय असे डाऊनचे काय विषय झाले?
1: डाऊनचा म्हणजे मी थर्ड इयर सेकंड सेम मध्ये औडा आजारी होतो, थर्ड इयर सेकंड सेम अँड BE पूर्ण आजारी होतो, तर त्याच्यामध्ये मला मीन्स एक डायग्नोसिस झालेलं होतं स्टमकचा, म्हणजे जे काय खाल्लं की ते वॉमिटिंग व्हायचं, तर ते पूर्ण इयर माझ्यासाठी म्हणजे थोडं एकदम हे गेलं. नंतर बाकी डिप्रेशन मध्ये जाणे, झोप न लागणे, ह्या बऱ्याच गोष्टी झाल्या 1.5 वर्षामध्ये 2016-17 मध्ये. आणि परत मग हळूहळू मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जॉबला किंवा असंच जॉब करत राहिलो, मी काही थांबलो नाही की म्हणजे बसून जास्ती अजून ट्रेस किंवा ह्या गोष्टी होत आहेत त्याच्यामुळे. आणि परत एकदा मीन्स कपारो इंजिनिअरिंग मध्ये लागल्यानंतर मग हळूहळू हळूहळू म्हणजे 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर पण एक माणसामध्ये जिद्द असते की बाबा ह्या लेवललाच नाही थांबायचं आपल्याला. तिथूनच एक प्रेरणा मिळाली की ठीक आहे, हे 20-30 हजारावर जॉब करणं काय आपल्यासाठी हे नाही, 2-3 वर्ष केली ठीक आहे, आता मग त्याच्यानंतर मग ह्या IT चे क्लास करणे, IT मध्ये शिफ्ट होणे,
0: आता मात्र कम्फर्टेबल
1: जॉब आहे, आता काही इश्यू नाही आहे त्याच्यामध्ये एवढं.
0: मग आता हे ज्यावेळेस डिप्रेशनचा आजारामुळे असेल काही गोष्टी प्रॉब्लेम असेल, त्यावेळेस तुला मग काय अशी गोष्टी सपोर्ट करत होत्या? आयदर म्हणजे आम्ही म्युझिकच्या दृष्टिकोनातून जास्त विचार करतो, आणि मोस्टली तर आम्ही पाहिलं की विद्यार्थी जीवनामध्ये मग कुठले तर सॉंग ऐकले की माणूस थोडस रिलॅक्स होतो आणि मग पुढे मार्गक्रम होतो, असं तुला कुठलं असं मोटिवेट करत राहिलं?
1: हा, त्यामध्ये एकदम मी डिप्रेशनमध्ये गेलो, कारण BE फायनल इयर होतं, माझा पोटाचा त्रास होता, बाकी सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी आणि म्हणजे प्रेशर पण एक होतं, तर त्यामध्ये मग रिकवर करण्यासाठी मी तर बरेच डॉक्टर म्हणजे दवाखान्यात म्हणजे हे केलं, व्हिजिट केलेलं आहे, दाखवलेलं होतं. त्याच्यानंतर एक स्पिरिच्युअल गोष्टीमध्ये जास्त फोकस केलं, म्हणजे योगा करणे, रामदेव बाबा नाही तर स्पिरिच्युअल गुरु जे असतील ते बरे, आता जस्ट त्याचे इंडिव्हिज्युअल गुरु असतील किंवा हे असतील तर ते फॉलो करून मग थोडे माइंडसेट किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन मी मग माझं जे डिप्रेशन किंवा स्ट्रेस किंवा ज्या बाकी गोष्टी होत्या ना त्याच्यावर रिकव्हर केलं पूर्ण.
0: आणि समजा आम्ही गाण्यांच्या संदर्भात म्हणत होतो, तुला असे कुठले गाणे जास्त आवडायचे?
1: आमच्या वेळेस तर गाणे म्हणलं की एकच रॅपर होता हनी सिंग, त्यावेळेस ऑल टाइम एकच सिंगर होता हनी सिंगचे गाणे, म्हणजे पूर्ण आमच्याकडे काही डाउनलोड करणे ह्या गोष्टी नव्हत्या, तर डायरेक्ट मेमरीमध्ये किंवा मोबाईलमध्ये असे हनी सिंगचे 70-80 रॅप भरलेले असायचे आणि तेच ऐकायचं आम्ही, तेच एक आमच्यासाठी एक मोटिवेशन होता.
0: म्हणजे यो यो हनी सिंगचा तुम्हाला
1: तो काळ आमच्यासाठी खूप म्हणजे हे होता, गाय सॉन्ग म्हणलं की हनी सिंग फक्त रॅप.
0: बर बर बर. मग आता कुठलं असं गाणं आठवतंय लगेच डोक्यामध्ये की ह्या कॅम्पसमध्ये आलो होतो मला ते जुन्या काळातलं आठवतंय असं काही?
1: अच्छा, हनी सिंगचे तर काय रॅप असायचेच, त्याच्यामध्ये कलाकार हे अल्बम निघालं होतं, त्याच्यामध्ये बरेच गाणे होते, कलाकार देसी कलाकार असेल, लवडोसा असेल, असे बरेच गाणे होते त्याच्यामध्ये.
0: अच्छा अच्छा, म्हणजे अशा पद्धतीचं पण गाणं आवडतं. ते आवडलं की लगेच म्हणजे काय ते लक्षात आलं की लगेच डोक्यामध्ये ते जुन्या मेमरीज,
1: जुन्या मेमरी येतात. कॉलेजमध्ये कधी कधी मी, आता मी उस्मानाबादचाच आहे ना, कधी कधी रिलेटिव्ह आहेत
0: उस्मानाबादचा,
1: सॉरी सॉरी त्याबद्दल, धाराशिवचा आहे. त्याच्यामुळे मग ते सारखं बस मधून जाता येता कॉलेज सारखं दिसतं, तर त्या जस्ट एक म्हणजे एक व्ह्यू पण बघितला ना, तर पूर्ण चार वर्षाचा काळ एकदम माटून जायचा एका सेकंदामध्ये. फक्त मेन बिल्डिंगची फक्त व्ह्यू दिसला बस मधून, तर पूर्ण चार वर्ष त्याच्यामध्ये म्हणजे विसरून जायचा.
0: मग आता काय इन फ्युचर प्लॅनिंग काय आहे की 2, 4, 5, 10 वर्षानंतर धनराज पाटील कुठे असतील? मग
1: स्वप्न तर आहे,
0: धन पण आहे, नावामध्ये राज आहे, आणि पुन्हा पाटील आणणार आहे का? आम्ही राजकारणात आलेलं बघणार पुन्हा?
1: नाही नाही, राजकारणामध्ये नाही इंटरेस्ट आहे, म्हणजे इकडेच बाकी आपल्या गोष्टीमध्ये. किंवा फॉरेनमध्ये जर चान्स मिळाला अब्रॉड लॉन साईड जाण्याचा आहे, इंडस्ट्रीमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहेत म्हणून आपण तो विचार करू शकतो. तर जर्मनी, जपान आहे त्या गोष्टी, जर आपण जर प्रॉपर चार वर्षामध्ये केलं तर ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते आणि तुम्ही एखाद्या वेळेस पाहू बी शकता.
0: अरे वाक्या वाक्या ना, आम्ही परत बोलवणार ना धनराजला किंवा अब्रॉडला जाऊन आलाय कसा अनुभव आहे ते सांगून. तर तो विषय झाला. शेवटी जाता जाता काय असं सांगशील की आयुष्याचे असे गोल्डन वर्ड्स काय असतात की जे धनराज पाटीलला एक्सप्लेन करतील किंवा तुला त्या गोल्डन वर्ड्सवर चालायचं पुढे असं?
1: सगळ्यांचं तर एकच असतं, माझं पण तेच असेल की जो लाईफ आहे ना तो प्रेझेंटमध्ये जगण्यामध्येच हा लाईफचा आनंद आहे, हे तर सगळे सांगतात. पण हा खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे आणि मी पण तो अनुभवला आहे की हे टाईम, हे दिवस, हा म्हणजे टाईम पुन्हा कधी येत नाही. तो जो गेलेला दिवस आहे ना तो परत कधी नाही येणार. जस्ट आता मी इंटरव्ह्यू देतोय, तर ह्या प्रेझेंटमध्ये राहिलेलं कधी बेटर असेल. हा टाईम हा परत कधी आपण दोघंजण कन्वर्जन करेल नाही तर न करेल, तो त्याचा आनंद घेतला पाहिजे आणि प्रेझेंटमध्ये जगलं पाहिजे, हेच सांगू शकतो मी.
0: तेव्हा धनराज, खरं तर तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. आणि एक तर म्हणजे तुझं सगळं शिक्षण झाल्यानंतर पुन्हा तू कसं इंजिनिअरिंग झाला, पुढचा कसा विषय झाला, आणि ह्या सगळ्या गोष्टीतून घडामोडीतून जात असताना तो उभा आहे, स्टँड आहेस आणि प्रेझेंटमध्ये जगतोयस, हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तर निश्चित तुझ्या आवडीचं यो यो हनी सिंगचं गाणं पण आपण ह्या मुलाखतीच्या नंतर ऐकवतो आपण. पण तू या ठिकाणी आला आणि सध्या NSDL ई गव्हर्नन्स बाणेर पुणे येथे कार्यरत आहेस. तुला अब्रॉडला जाण्याची पण इच्छा आहे, त्यासाठी सुद्धा रेडिओ तेरणाच्या वतीनं तुला शुभेच्छा देतो. आणि तू परत एकदा अब्रॉडला जाऊन आल्यानंतर रेडिओ तेरणाला व्हिजिट करशील अशा अपेक्षा व्यक्त करतो.
1: ओके, नक्कीच नक्कीच, धन्यवाद धन्यवाद.
0: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेवर रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण HTTP://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500, 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत विविध घडामोडी शेती महिला युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.
0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00.
1: संगीत आपल्या मनाचा आरसा संगीत आपल्या मनाचा संवाद गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग हृदयस्पर्शी गाणी मन स्पर्शून जाणारी गीत साद घालणारे आवाज ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

साद घालणारे आवाज ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा ताई रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.